0: वेणुधुनी 90.4 एफएम केएलई गणसू तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहसिनी भावे यांच्या सोबत.
1: नमो नमः. वयम श्रुण्वन्तः स्मः वेणुध्वनिः एफएम 90.4 केएलई गणसू. संस्कृतं वदामः कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहमस्मि चारुहासिनी भावे. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामह हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसूर.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकत आहात वेणुधुनी 90.4 FM KLE कणसुआ आणि भक्तिमय सकाळ. आज आहे सोमवार 6 जुलै 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार. जेव्हा आपल्याला वाटते की सर्व काही संपलं आहे तेव्हाच नवीन सुरू करण्याची योग्य वेळ असते. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. चीन युद्धापासून बंद असलेली भारत तिबेट जोडणारी नाथुला ही खिंड 44 वर्षानंतर व्यापारासाठी खुली झाली. दिवस होता आजचा, साल होतं 2006. पुणे मुंबई मार्गावरील खंडाळा ते मंकी हिल दरम्यान रेल्वेचा भारतातील सर्वात जास्त लांबीचा पूल वाहतुकीस खुला झाला, तोही आजच्याच दिवशी. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था पुणे येथे स्थापना झाली, तीही आजच. रॉबर्ट पियरी यांची उत्तर ध्रुवावर जाण्यासाठीची मोहीम निघाली, तीही आजच्याच दिवशी. दादाबाई नौरोजी यांची ब्रिटिश संसदेत पहिले भारतीय म्हणून निवड झाली, तोही दिवस होता आजचा. रेबीज रोग लुई पाश्चर यांनी या रोगावरील लसीची यशस्वी चाचणी केली, तीही आजच. मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे राजपुताण्यात विजय होऊन पुण्यास परतले, दिवस होता आजचाच. आता आजचे जन्मदिवस पाहू. वंदना चव्हाण भारतीय राजकारणी यांचा जन्म आजचाच. रेखा शिवकुमार बैजल मराठी साहित्यिक यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. मनसूद भारतीय क्रिकेट खेळाडू यांचाही जन्म आजच आहे. तेन्झिन ग्यात्सो 14वे दलाई लामा नोबेल पुरस्कार प्राप्त, रॅमन मॅगेसेसे पुरस्कार प्राप्त यांचाही जन्म आजचाच. अँथनी फर्नांडिस भारतीय रोमन कॅथोलिक प्रिलेट बरेलीचे बिशप यांचाही जन्म आजचाच आहे. व्ही म दांडेकर अर्थतज्ज्ञ यांचाही जन्म आजचाच. एम बालमुरली कृष्णन भारतीय संगीतकार आणि गायक, पद्मविभूषण पद्मश्री राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त यांचाही जन्म आजच आहे. लक्ष्मीबाई केळकर राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका यांचाही जन्म आजचाच आहे. श्यामाप्रसाद मुखर्जी भारतीय जनसंघाचे संस्थापक यांचाही जन्म आजच आहे. गुलाबराव महाराज विदर्भातील सत्पुरुष यांचाही जन्म आजचाच. एल के अनंतकृष्ण अय्यर मानव वंश शास्त्रज्ञ यांचाही जन्म आजच्याच दिवशी. सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर प्राच्यविद्या संशोधक यांचाही जन्म आजच आहे. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE गणसू.

0: भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वणधुनी 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिन आहात आणि आता आपण आध्यात्मिक विचार ऐकू.
1: तेजस्विता का महत्व. आसमां में तपता सूरज कितना प्यारा लगता है. उसकी तेजस्वी किरणें

वेणुधोनी 90.4 FM KLE घनसो आणि भक्तिमय सकाळमध्ये मनीषा तुमच्यासोबत आजचं राशी भविष्य सांगणार आहे आणि सुरुवात करते मेष राशीपासून. आज तुम्ही उत्साहाने परिपूर्ण असाल, नशीब तुमच्या बरोबर असेल, तुम्हाला कामात उत्साह दिसणार आहे. वृषभ रास, आज नशीब तुमच्या बरोबर आहे, तुम्ही शुभकार्यात सहभागी व्हाल, तुमचे बोलणे गोड असेल ज्यामुळे तुम्ही इतरांना तुमच्याकडे आकर्षित कराल. मिथुन रास, आज खूप चांगला दिवस तुमच्यासाठी नसेल, तुम्हाला संघर्षाच्या परिस्थितीचा सामना करावा लागेल, अशा वेळी तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा पाठिंबा नक्कीच मिळणार आहे. कर्क रास, कार्यक्षेत्रात आज तुमची कामगिरी खूप चांगली असेल, तुमच्याकडे बोलण्याची कला आहे जी तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यशाच्या शिखरावर पोहोचवण्यास मदत करेल. सिंह रास, आजचा दिवस चांगला जाईल, नोकरी किंवा कौटुंबिक आनंदासाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. कन्या रास, गोड बोलण्याच्या आणि तुमच्या हुशारीच्या मदतीने तुम्ही कामात यश मिळवाल, दिवसाची सुरुवात चांगली होईल. या होत्या सहा राशी आणि आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE गणसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणुधोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि आता आपण पुढच्या 6 राशी ऐकू ज्यामध्ये तुळरास. आज तुम्हाला कामात यश मिळेल. नवीन व्यवसाय करण्याच्या कल्पना मनात येऊ शकतात किंवा त्या प्रत्यक्षात आणू शकता. वृश्चिक रास, आज संपूर्ण दिवस ताजातवाना राहील. कामात यश मिळेल, व्यवसायात नफा मिळेल, कौटुंबिक वाद मिटतील. धनुरास, आज मन आनंदी राहील. कुटुंब आणि मित्रांसमवेत आनंदात वेळ घालवाल, व्यवसायात चांगला नफा मिळेल. मकर रास, आज तुम्ही कामात तुमचे सर्वोत्तम द्याल, परिणामी तुम्हाला चांगले लाभ मिळतील, धैर्य आणि आत्मविश्वास वाढेल. कुंभरास, आज कौटुंबिक जीवन चढ उतारांनी भरलेले असेल. तुमची मेहनत आणि समजूतदारपणा तुम्हाला आयुष्य आनंदी बनवण्यास मदत करेल. आणि शेवटची मीन रास, तुमची मेहनत आणि समजूतदारपणा तुम्हाला आयुष्य आनंदी बनवण्यास मदत करेल. कुटुंबात तुमच्या मेहनतीची प्रशंसा होणार आहे. येऊ तर 12 राशींचं भविष्य. तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE गणसू भक्तिमय.

0: केली वेणुधोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि आता आपण केली आयुर्वेदा हेल्थ गाईड हा प्रोग्राम ऐकणार आहोत.
1: नमामि धन्वंतरी महादेवं सुरासुरैर्वन्दितपादपद्मं लोके जरारुग्भयमृत्युनाशं दातारमीशं विविधौषधीनां धन्वंतरीं रमानाथं सर्वरोगनिवारकं आयुर्वेदप्रवक्तारं वन्दे पीयूषदायकं. सर्वे जना सुखिनो भवन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखम् आप्नुयात्. ओम शांती शांती शांती. नमस्ते, मी डॉक्टर स्मिता राजे वडेर काहीरच्या श्री बी एम कंकणवाडी आयुर्वेद महाविद्यालयात शरीर रचना विभागामध्ये रीडर म्हणून कार्यरत आहे. आयुर्वेदाने शरीराची व्याख्या सांगताना दोष धातू मला मूलम ही शरीरम अशी सांगितलेली आहे. अर्थात शरीर हे त्रिदोष सप्त धातू आणि त्रिमल यापासून तयार झालेले आहे. त्रिदोष म्हणजे वात पित्त कफ, सप्त धातू म्हणजे रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र, त्रिमल म्हणजे मूत्र पुरुष आणि स्वेद. आज या सर्वांपैकी जे सप्त धातू सांगितलेले आहेत त्यात सप्त धातू मधील अस्थि धातू वरती आपण बोलणार आहोत. तर धारणा धातव हा जे शरीराचे धारण करतात ते म्हणजे धातू. यापैकी अस्थि धातू म्हणजे हाडांच्या आरोग्याबद्दल आपण आज बोलणार आहोत आणि त्याही प्रामुख्याने स्त्रियांमध्ये आढळणाऱ्या हाडांच्या आरोग्याबद्दल, हाडांच्या झिजेबद्दल आपण बघणार आहोत. स्त्री ही संपूर्ण कुटुंबाची पाठीचा कणा अशी समजली जाते, पण कुटुंबातली ही भूमिका पार पडत असताना स्वतःच्या आरोग्याकडे ती किती लक्ष देते आणि त्यातही स्वतःच्या हाडांच्या आरोग्याकडे किती प्रमाणात लक्ष देते हा प्रत्येक स्त्रीने विचार करण्यासारखा विषय आहे. या सर्व जबाबदाऱ्या सांभाळत असताना तिचे स्वतःच्या आरोग्याकडे कळत न कळत दुर्लक्ष होत असते. त्यामुळे जे काही शारीरिक बदल घडत आहेत ते वयानुरूप घडणारे आहेत आणि स्वाभाविक आहेत असेही समजून नजरअंदाज केले जातात. आजच्या स्त्रीचे कार्यक्षेत्र हे विस्तारलेले आहे, त्यामुळे बऱ्याच अंशी स्त्रियांमध्ये स्वतःच्या आरोग्याबद्दल जागरूकता आली आहे. यामध्ये डायबिटीज, ब्लड प्रेशर, थायरॉइड, हृदयरोग, मानसिक आरोग्य, स्थौलता यांचा समावेश आहे. पण हाडांच्या आरोग्याबद्दल ही जागरूकता येणं महत्वाची आहे. वाढत्या वयानुसार स्त्रियांमध्ये वयाच्या 40 नंतर हाडांची झीज ही जास्त प्रमाणात दिसून येते. 40 नंतरचा हा काळ स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीचा किंवा मासिक पाळी बंद होण्याचा काळ आहे. मासिक पाळी वयानुरूप बंद होणे ही स्वाभाविक अर्थात नैसर्गिक गोष्ट आहे आणि या दरम्यान आढळणारे बदल हे एकदम दिसून न येता टप्प्याटप्प्याने मासिक पाळी बंद होण्याआधी 2-3 वर्षाच्या आधीपासून दिसून येतात. सरासरी यांचे प्रमाण बघितले असता दर 2 स्त्रियांपैकी 1 स्त्री वयाच्या 50 नंतर याने त्रस्त झालेली दिसून येते. वयाच्या या टप्प्यात शरीराची झालेली झीज भरून यायला वेळ लागतो आणि जर ही झीज हाडांची झाली असेल तर त्यालाही जास्त वेळ लागतो. स्त्रियांमध्ये ही हाडांची झीज जास्त दिसण्याचे कारण या दरम्यान होणारी मासिक पाळी बंद आणि त्या दरम्यान होणारे हार्मोनल बदल खूपदा काही कुटुंबामध्ये असा इतिहास हाडांच्या झीजेचा मिळतो. तसेच आहारामध्ये हाडांच्यासाठी जे पोषक घटक आहेत तेही कमी प्रमाणात मिळणे हेही कारण असू शकते. ही हाडांची झीज होते म्हणजे नेमके काय होते तर ज्याप्रमाणे आपली वाढ होत असते अथवा वय वाढते त्याप्रमाणे शरीराची ताकद कमी होत असते. हाडांमध्ये हळूहळू ठिसूळपणा येतो, अंगदुखी जाणवते, सर्व हाडांमध्ये वेदना, सांध्यामध्ये वेदना जाणवतात, केसांची गळण्याचे प्रमाण जास्त असते, केस विरळ होते, पाठीला बाक येतो, खात असताना दात तुटून येतात, नख पातळ होऊन सहज तुटली जातात. तरुण वयात आढळणारी उंची ही काही अंशी कमी झालेली दिसून येते. या सर्वांचं कॉम्प्लिकेशन काय मिळतं तर हा हाडांचा ठिसूळपणा जास्त वाढला तर साधे बाकणे किंवा साधा धक्का अथवा सौम्य आघाताने सुद्धा हाडांमध्ये फ्रॅक्चर मिळते. स्त्रियांमध्ये अशा हाडांमधील ठिसूळपणा हा मासिक पाळी गेल्यानंतर जास्त दिसून येतो. त्या दरम्यान होणारे हार्मोनल बदल हे त्यासाठी कारणभूत असतात. खूपदा हे फ्रॅक्चर खुब्यामध्ये, पाठीच्या मणक्यामध्ये किंवा मनगटामध्ये दिसून येतो. आमच्या शरीर रचना विभागातर्फे यावरती काम केले जात आहे, त्यामुळे जास्तीत जास्त स्त्रियांनी याचा फायदा करून घ्यावा. याचे निदान करण्यासाठी बोन डेन्सिटोमेट्री किंवा डिक्सा स्कॅन हे केले जाते. आयुर्वेदाने स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशनम याला महत्व दिले. अर्थात व्याधी उत्पत्ती होण्यापेक्षा स्वास्थ्य टिकवणार व्याधी उत्पत्तीनंतर व्याधी निवारण करण्यापेक्षा श्वास टिकवण्याला जास्त महत्व दिले आहे. प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर, म्हणून या संदर्भात जागरूकता आणून योग्य ते आहार विहारातील बदल जर वेळीच औषधोपचार घेण्याची गरज असेल तर तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली औषधोपचार घेणे हे फायदेशीर ठरते. खूपदा वयाच्या 60 वर्षांनंतर स्त्रियांच्या मध्ये अशा प्रकारचे फ्रॅक्चर जर आढळून आले तर दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची वेळ येते आणि ते खूपदा स्त्रियांचे मानसिक कच्चीकरण करण्यासाठी कारणीभूत ठरते. म्हणून ह्या गोष्टी घडण्याआधीच यावरती विचार करून काळजी घेतली फायदेशीर ठरते. यासाठी तुम्ही काय करू शकता? रोज सकाळी चालायला जाणे, जर सकाळी शक्य नसेल तर संध्याकाळी चालायला जाणे, ज्यांना शक्य आहे त्यांनी सायकलिंग किंवा स्विमिंग करणे, योगासन करणे, ध्यान धारणा प्राणायाम करणे, याबरोबरच सगळ्यात महत्वाचा भाग आहाराचा आहे. आपला आहार हा षड्रसयुक्त म्हणजेच मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कशा अशा सर्व रसांनी युक्त असावा, ताजा असावा, गरम असावा, सर्व गुणांनी युक्त असावा, स्निग्ध असावा, त्याचप्रमाणे अस्थिधातू पोषक भाग त्यामध्ये जास्त असावा. सर्व प्रकारची कडधान्ये, थोडक्यात हिरवे मूग, चवळी, तृणधान्ये, नाचणी, बाजरी, पालेभाज्यांमध्ये पालक किंवा कोबी, दूध व दुधाचे पदार्थ, ड्रायफ्रुट्स यांचा समावेश असावा. ताज्या फळं व भाज्यांमध्ये मायक्रोन्युट्रियंट्स असतात, त्यामुळे रसरक्ताचे पोषण होते. जर रसरक्त चांगले झाले तर त्यावरती अवलंबून असणारा सर्वच धातूंचे पोषण चांगले होते आणि अनुषंगाने अस्थिचेही पोषण होते. त्यामुळे या सर्वांचा विचार करून स्त्रियांनी स्वतःच्या आरोग्याकडे, प्रामुख्याने हाडांच्या आरोग्याकडे लक्ष देऊन स्वतःची काळजी घ्यावी आणि आपल्या आरोग्याला महत्व द्यावे.
0: आतापर्यंत आपण केली आयुर्वेदा हेल्थ गाईड हा प्रोग्राम ऐकला. ही होती केली वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार. केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवनकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बीफार्म, फार्म डी, एम फार्म, PhD. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3,000+ माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क, बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. NAC A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 0831-2471-399 आणि 9740-63-9702. वेबसाइट आहे www.kleparm.edu. आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज OPD सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड बसवन कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू। स्वस्थ मन निरोगी शरीर या सीरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते। या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ञ आहेत। लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते, ऐकत रहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू।
1: नमस्कार, मी डॉक्टर रमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ञ। स्वभावाला औषध आहे या संवाद मालेत आपण पुष्पौषधी किंवा बॅच फ्लॉवर थेरपीची माहिती घेत आहोत। मानसोपचारांच्या क्षेत्रात पुष्पौषधींमुळं एक नवं दालन उघडलं गेलं। मनस्थिती, स्वभाव, मनाच्या जखमा, वेदना यांची गणित सोडवणं फार सोपं झालं आहे। ही 38 औषधं डॉक्टर एडवर्ड बॅच, MBBS, MRCS, LRCP, DPH, केम्ब्रिज युनिव्हर्सिटी यांनी शोधून काढली। ही औषधं रुग्णाच्या मानसिक स्थितीच्या अनुषंगानच दिली जातात, मग रुग्णाच्या तक्रारी मानसिक असोत वा शारीरिक। कारण माणसाचं शरीर रोगानुकूल होण्याआधी त्याचं मन प्रथम रोगाला बळी पडतं असं डॉक्टर बॅच मानतात, आणि ते वैज्ञानिक दृष्ट्या सिद्धही झालेलं आहे। बॅच फ्लॉवर रेमेडीज ही अशी संजीवनी आहे जी तुम्हाला जगण्यातील खराखुरा आनंद मिळवून देते। म्हणूनच जितक्या सहजतेने शरीराची काळजी घेता तितक्याच सहजपणे, सजगपणे, कटाक्षाने मनाची काळजी घ्या। मानसिक तक्रारींचा विचार करा, त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका किंवा त्या लपवू नका, वेळीच दूर करा, तरच स्वस्थ आणि निरोगी आयुष्य जगू शकाल। पुष्पौषधींपैकी आज आपण ॲग्रीमनी या औषधाची माहिती घेणार आहोत। 38 पुष्पौषधींपैकी क्रमांक 1 औषध ॲग्रीमनी। या औषधाचे अनेक रुग्ण आपल्याला सभोवार पाहायला मिळतील। हे रुग्ण म्हणजे काही मनोरुग्ण म्हणून ओळखले जाणारे लोक असतील असं अजिबात नाही। तुमच्या आमच्यात वावरणारे, हसणारे, बोलणारे, गप्पा मारणारे लोक असतील। आता कशा प्रकारची मानसिक स्थिती असणाऱ्या लोकांसाठी हे औषध आहे ते आपण पाहू। ॲग्रीमनी या औषधाची ज्यांना गरज आहे अशी व्यक्ती वरून पाहताना खूप आनंदी आणि खेळकर स्वभावाची असते। त्यांचा मित्रपरिवारही खूप मोठा असतो। या लोकांना खरोखरच विनोद बुद्धी असते। मित्रमंडळीत ते येतात ते हास्याची कारंजी उडवतच, पण वरून शांत भासणाऱ्या, लाटांचा खेळ करणाऱ्या सागराच्या पोटात एक वडवानल असतो, तसं काहीस या लोकांचं असतं। वरून आनंदी चेहऱ्याचा फक्त एक मुखवटा या लोकांनी चढविलेला असतो, परंतु त्यांची आंतरिक मनस्थिती अत्यंत विदीर्ण असते। या हसऱ्या चेहऱ्या मागे चटकन कुणाला समजून न घेणारं घायाळ मन असतं। या हसऱ्या चेहऱ्या मागे चटकन कुणाला समजू न येणारं घायाळ मन असतं। या लोकांना शांततामय जीवनाची आवड असते। तंटे बखेडे, वादविवाद, भांडणं याला ते विटून गेलेले असतात। या सर्वांचा त्यांना अत्यंतिक त्रास असतो, अत्यंतिक त्रास होतो आणि तिटकारा असतो। अशा व्यक्ती आपल्या चिंता, काळजा, वेदना यांचं प्रदर्शन कधीच करत नाहीत। ते सर्व सहन करतात, यातूनही मार्ग काढतात, परंतु या सर्वातून एकलेपणानं जाण्याचा त्यांच्या मनावर परिणाम होतो। दिवसभर काम करून थकून ज्यावेळी ते झोपायला जातात त्यावेळी शरीर दमलेलं असतं, पण तळातून ढवळून निघालेलं मन मात्र अस्वस्थच राहतं। मनातील विचारांच्या गर्दीमुळं त्यांना झोपही लागत नाही, तळमळत राहावं लागतं, परंतु यातील काहीच ते बाहेर दिसू देत नाहीत। त्यांच्या अगदी जवळच्या व्यक्तीलाच त्यांच्या मनोवेदना कळतील। अल्प परिचयातील माणसाला वाटेल किती सुखी माणूस आहे हा, याचं कारण म्हणजे त्यांनी धारण केलेला आनंदी चेहऱ्याचा मुखवटा। अशी व्यक्ती आजारी पडली आहे म्हणून तुम्ही त्यांना भेटायला गेला तर तुम्हाला वेगळंच दृश्य दिसेल। भेटायला आलेल्या लोकांना ते जोक्स सांगत बसलेले आढळतील। आपल्या शारीरिक वेदनांचा ते सहसा दुसऱ्याला मागमूसही लागू देणार नाही। अशा व्यक्तींना एकटं राहावयास आवडत नाही। ते नेहमी 4 मित्रांच्या, सहकाऱ्यांच्या कोंडाळ्यात राहणंच पसंत करतात, कारण त्यांना आपल्या चिंता, वेदना विसरणं यामुळे सोपं जातं। पण अनेक वेळा आपली दुःख एकटेपणानं कुणाला न सांगता मन मोकळं न करता भोगत राहिल्यामुळं मनस्थिती विदीर्ण होते आणि हे दुःख विसरण्यासाठी अशा प्रकारचे लोक व्यसनाधीनही होतात. परंतु अशा प्रकारच्या लोकांना अग्रिमनी दिल्यास ते खरोखरच शांततामय जीवन जगू शकतील. आपल्या चिंता काळजांचे कमी अधिक वजन ओळखून त्याला योग्य तेवढंच महत्व देतील. आपल्या दुःखावर खरोखरच हसून मात करू शकतील. मग त्यांना आनंदी चेहऱ्याचा नुसता मुखवटा चढवण्याची गरज भासणार नाही. आता आपण या अग्रिमनी टाईप व्यक्तिमत्वाची काही व्यवहारातील उदाहरणं पाहूया. मंगलाताई, आनंदी आणि खेळकर स्वभाव, कर्तृत्ववान पती आणि गुणवान मुलं, परंतु या सुखाच्या संसाराला दृष्ट लागली. अल्पवयातच पती निधनाची कुऱ्हाड त्यांच्यावर कोसळली. मुलांची जबाबदारी, घरातील सासू सासऱ्यांची जबाबदारी, त्यांचे पती करत असलेल्या उद्योगधंद्यांची जबाबदारी आणि पती निधनाचे दुःख, या सर्वांचा अत्यंतिक ताण त्यांच्यावर पडला. दिवसभर कामात जाई, घर आणि फॅक्टरी याच्याकडे लक्ष देताना दिवस अपुरा पडे, पण रात्र खायला उठे, पहाटेपर्यंत झोपच लागत नसे. आजूबाजूचे लोक मंगलाताईंच्या धैर्याचं, कर्तृत्वाचं, आनंदी राहण्याचं कौतुक करीत होते, पण मनातून मात्र त्या खचून गेल्या होत्या. स्मरणशक्ती कमी होऊ लागली. तशीच शारीरिक तक्रार नव्हतीच, पण उगीचच थकून गळून गेल्यासारखं वाटायचं. दिवसाही अस्वस्थपणा येऊ लागला. कर्तव्य म्हणून त्या हसत मुखानं जबाबदारी ओढत होत्या एवढंच शेवटी डॉक्टर गाठावा लागला. मी अग्रिमनी दिलं आणि 6 आठवड्यात त्यांची मनस्थिती बदलली. मनावरचा ताण हलका झाला आणि मनशांती मिळाली. दुसरं उदाहरण घेऊ. मधुकर राव, घरातील वडील बंधू, वडिलार्चित मोठी इस्टेट, पण त्यावर कर्ज, भाऊ बनकी, भांडण, कोर्ट कज्जे आणि घरातील सर्वांची पूर्वापार चालत आलेली आणि म्हणूनच बदलता न येणारी इनामदारी थाटाची राहणी, यामुळं खरोखरच ते अगदी वैतागून गेले होते. हे असं वर्षानुवर्ष चाललं होतं. त्यातच जमिनीचा एक मोठा खटला ते हरले. हल्ली तर मधुकर रावांनी दारू पिणं चालू केलं होतं. घरातील कटकटींपासून नशेच्या धुंदीत का होईना सुटका मिळत होती. त्यांच्या पत्नी ललिताबाई अगदी घाबरून गेल्या. पण अग्रिमनी दिलं आणि नुकतंच लागलेलं दारूचं व्यसन तर कमी झालंच, पण मनालाही एक प्रकारचा शांतपणा आला आणि आपल्या अनेक समस्यांवर ते अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेऊ शकले. फक्त मोठ्या माणसांच्या बाबतीतच नव्हे तर लहान मुलांच्या बाबतीतही अशा प्रकारचा स्वभाव असेल तर अग्रिमनीचा उपयोग होतो. शशांक, वय वर्ष फक्त 6, आई नोकरी करणारी, लहान बहीण 5-6 महिन्याची, त्यामुळं साहजिकच आईचं लक्ष तिच्याकडे अधिक. याचा थोडासा शशांकच्या बालमनावर परिणाम झाला असावा. त्याला मधून मधून दमा लागत असे, पण तो कधीच त्यामुळं रडून त्रास देत नसे. सर्व सहन करून बरं वाटलं की मुकाट्यानं हट्ट न करता शाळेत जात असे. वयाला न शोभणारा हा समजूतदारपणा आईला नाही म्हटलं तरी खटकलाच. दम्यापेक्षा त्याच्या मनाची तिला अधिक काळजी वाटत होती. अग्रिमनी दिलं आणि शशांकचा अवखळपणा बाल्य तर परत आलंच, पण दम्याचे अटॅक्स येण्याचं प्रमाणही आश्चर्यकारकरित्या कमी झालं. धन्यवाद.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्थ मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KL वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

या पावसाळ्यात तुमची मुले वारंवार खोकला, सर्दी किंवा तापाने त्रस्त होत आहेत का? काळजी करू नका. केल आयुर्वेद रुग्णालय शहापूर बेळगाव यांच्या वतीने मुलांसाठी विशेष रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा मान्सून कवच कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. 1 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी तयार करण्यात आलेला हा कार्यक्रम मुलांची रोगप्रतिकारक शक्ती नैसर्गिकरित्या वाढवण्यास मदत करतो. प्रत्येक मुलाची वैयक्तिक आरोग्य तपासणी, मुलाच्या प्रकृतीनुसार आयुर्वेदिक उपचार, पावसाळ्यात पचन संस्था आणि श्वसन संस्थेच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाईल. कार्यक्रमाचा कालावधी 1 जुलै ते 31 जुलै 2026 पर्यंत असेल. अधिक माहितीसाठी संपर्क करा केले आयुर्वेदा हॉस्पिटल शहापूर बेळगाव, ओपीडी क्रमांक 10 आणि 11, मोबाईल नंबर 7978644281. चला उत्तम आरोग्य आणि आयुर्वेदाच्या सहवासात हा पावसाळा निरोगी बनवूया.

0: दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, केसीटी कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 26 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज. 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50 अधिक PhD धारक शिक्षक. अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि Wi-Fi सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चर इंजिनिअरिंग, सिव्हिल. इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.
1: KLE College of Engineering and Technology, Chikkodi. Admissions open for 2026-27. B courses available: Civil Engineering, Mechanical Engineering, Electronics and Communication Engineering, Computer Science Engineering and Artificial Intelligence and Data Science. PG courses available: Masters of Business Administration and Master of Computer Applications. The college is NBA accredited and has been recognized by Visveshwaraya Technological University as a Model Engineering College. Career opportunities: 100% placement assistance with recruitment support from more than 50 companies, including Infosys, Tata Group and Wipro. Special coaching is provided for UPSC, KPSC and GATE, along with academic workshops. The campus offers 500 Mbps Wi-Fi, a well-equipped library and digital classrooms. Separate well-furnished hostel facilities are available for boys and girls. College bus facilities are available on more than 10 major surrounding routes. Admissions are conducted as per Government of Karnataka norms, CET code E167. For more information, call 9483047799 or visit www.klecet.edu.in.

0: नमस्कार, तुम्ही ऐकताय वेणुधोनी 90.4 KLE कणसु आणि आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत आहेत नागेश पाटील. ते गेली 20 वर्ष झालं कराटे शिकवतात आणि त्यांचे बरेच विद्यार्थी इंटरनॅशनल पर्यंत जाऊन खेळून आलेले आहेत. तर त्यांच्याशी मी आजच्या भागात बोलणार आहे. सुरुवातीला त्यांचं स्वागत करते. सर, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे.
1: थँक्यू मॅडम.
0: तर गेली 20 वर्ष तुम्ही कराटे शिकवताय सर.
1: हो,
0: बरेच विद्यार्थी तुमच्या इंटरनॅशनल पर्यंत जाऊन आलेत म्हणून मी सांगितलं. पण सुरुवात तुमच्या करिअर पासून करूया की तुम्ही मुळात कराटे शिकायला कधीपासून सुरू केलं?
1: मी मॅडम 98-99 पासून कराटेला सुरुवात केलेली होती. म्हणजे बेळगावमध्ये मास्टर होते जितेंद्र काकतीकर म्हणून आणि मी बोगारो जवळ चालू करलं क्लासेस. मग आधी कसं होतं आम्ही की फक्त प्रॅक्टिस करायचं आणि त्याच्यामध्ये बेल्ट टुर्नामेंट ह्याच्याकडे लक्ष नव्हतं, बस प्रॅक्टिस करायचं आपण एवढंच होतं. तरी पण कसं झालं की बेल्ट एक्झाम्स कॉम्पिटिशन हे मी करतच गेलो आणि 2000 साली माझा ब्लॅक बेल्ट शोधन फर्स्ट टाइम झाला.
0: बर, म्हणजे जवळपास 1-2 वर्षातच तुम्हाला ब्लॅक बेल्ट मिळाला.
1: हो.
0: म्हणजे जेव्हा तुम्ही कराटे शिकायला सुरुवात केली तर जवळपास 1998 आणि 1999 साली त्यावेळी तुम्ही 20 वर्षाचे होता. मग तुम्ही म्हणजे असं कोणाला तरी बघून किंवा कशामुळे नेमकं कराटे शिकायला सुरुवात केलीत?
1: एक राहते की मॅडम सगळ्यांना एक आवड राहते. जसं आम्ही पिक्चर बघितला तसं मला पण एक हौस होती की हा चला बा काही पण करूया. असंच जस्ट मूवीज बघायचं फार आवड मला. ते बघून बघून एक दिवस बघितलं की बोगारवेशला असं असं क्लासेस आहेत. मग मी जाऊन भेटलो नाही, चकोटे 15 दिवस फक्त बाहेरून बघणार मी.
0: बर,
1: म्हणजे गेलो नाही. असं हे पण झाले नाही हिम्मत की जाऊन विचारूया जॉईन करूया काही. मग एक माझा दोस्त होता, मग त्याने म्हटलं की चल जाऊन भेटूया वगैरे. त्याच्यानंतर भेटलं आणि चालू करलं मी क्लासेस वगैरे.
0: मग नेमकं म्हणजे तुम्हाला स्वतःला अशी भीती होती की काय हे कराटे म्हणजे मारामारी वगैरे असते आणि काय होईल म्हणून तुम्ही विचारत नव्हता की काय नेमक्या शंका होत्या मनात?
1: नाही नाही, कसं होतंय की एक भीती की सर कराटे मी होतो, मी खेड्यामधला होतो. एक बोलायचं हे नव्हतं मला. मग कसं बोलायचं कसं विचारायचं हे एक हे नव्हता, धाडसपणा नव्हता म्हणून मी विचारलं नव्हतं. मग दोस्त विचार म्हटला की मी बोलतो चल म्हणून घेऊन गेला तो. मग 2 दिवसानंतर मी जॉईनच झालो.
0: मग कसं वाटलं जेव्हा शिकायला सुरुवात केली तुम्ही
1: फर्स्ट टाइम? कसं वाटलं मॅडम जेव्हा जॉईन झालो मी तर आजूबाजूचे बघितलं, मुली मुलं माझ्यापेक्षा फास्ट आहेत जबरदस्त आहेत. मग मी काही नाही, जस्ट करायचं, कुणाकडं बोलायचं नाही, वापस जायचं हेच चालू होतं.
0: अच्छा.
1: मग थोडे दिवस झाल्यानंतर माझा परफॉर्म चांगला वाटला सगळ्यांना, कारण मी खेड्यामधला होतो म्हटलं तर आम्हाला सवय कशी काही पण राहू देत फास्ट एकदम. मग ते सगळ्यांच्या मनामध्ये एवढं भारी झालो की मी बोलायचं सोडून सगळे मला माझ्याकडेच बोलायला चालू
0: लागले.
1: हो, अशी सुरुवात झाली फार.
0: मग त्याच्या आधी तुम्ही कोणत्या खेळामध्ये होता?
1: नाही, कुठल्या खेळामध्ये नव्हतो मी.
0: म्हणजे हे पहिलंच तुम्ही शिकले?
1: येस.
0: मग तिथून किती वर्ष म्हणजे स्वतः तुम्ही सगळ्या जे डिप्लोमा वगैरे म्हणताय किंवा कराटे मधलं जे पूर्ण शिक्षण असतं ते किती वर्ष शिकावं लागतं? तुम्हाला किती वर्ष लागली?
1: मला मॅडम एक साधारण 2.5-3 वर्ष लागली पूर्ण हे करायला, डिप्लोमा करायला. आणि जेव्हा मी फर्स्ट शोधान म्हणजे हा डिप्लोमा मला फार लोकांनी हे करले, कारण आमची परिस्थिती अशी होती की तेव्हा पैशाचा जरा प्रॉब्लेम होता फार.
0: बर.
1: मग ते मी म्हणत होतो की नको मला कशाला ब्लॅक बेल्ट, आम्ही शिकलो एवढं बस. मग सर पण म्हटले, मग सरांना पण मी रिक्वेस्ट करला नाही सर माझ्याकडे अमाऊंट वगैरे नाही आणि आमच्या घरामध्ये पण तेवढी कॅपॅसिटी नाही आहे. मग आमचे सरांचेच फ्रेंड होते, त्यांनी मला व्याजांकडून पैसे दिले.
0: बापरे,
1: ठीक आहे म्हटलं. मग ते अमाऊंट घेऊन मी कोलकात्याला गेलो.
0: म्हणजे कॉम्पिटिशन साठी?
1: नाही, माझा जो ब्लॅक बेल्ट होणार होता नाही.
0: अच्छा.
1: मी कोलकात्याला गेलो. कोलकात्याला मी फर्स्ट टाइम मी ट्रेन मध्ये बसला, अजिबात मला माहिती नव्हतं. आणि साधा त्यांनी फोन एक दिलेला की तू ह्याच्यावर कॉन्टॅक्ट कर, आम्ही जसं सांगतो तसं जात राहा. मग इथून मी बसनं गेलो मुंबईला, मुंबईवरनं मग कोलकात्याची वेस्ट बंगालची ट्रेन पकडली. मग तिथं पण उतरलो, तिथं पण काय माहिती झालं नाही, फक्त फोनवरतीच. मग तिथं जे मेन मास्टर होते सिहान प्रेमजीत सिंह म्हणून, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये माझा ब्लॅक बेल्ट डिप्लोमा हा कम्प्लीट झाला.
0: अच्छा. म्हणजे ब्लॅक बेल्ट घेण्यासाठी काय नेमकी प्रोसेस असते?
1: काय नाही मॅडम, जसं आम्ही आता मी जस्ट म्हटलं की स्टेज वाईज 3 महिन्यानंतर 4 महिन्यानंतर एक बेल्ट एक्झाम्स असते, ही जर आम्ही जे पोस्ट एक घेत गेलं, जसं एक मुलगा पहिलीला गेला, पहिली ते दहावी पर्यंत जसं एक एक वर्षाला करतात, तसं आमचे हे 3 ते 4 महिन्याला एकदा एक्झाम्स असतात.
0: अच्छा, मग ते जे तुम्हाला शिकवत असतात
1: तेच आणि तेच घेतात.
0: अच्छा,
1: कारण तेव्हा कसं आमच्या सरांकडनं तेवढी हे नव्हती, डिग्री नव्हती की त्यांनी स्वतः ब्लॅक बेल्ट हे असं कलर बेल्ट घेऊ शकतात होते. त्यांनी मिनिमम ब्लॅक बेल्ट म्हणजे घ्यायला एक सेकंड अँड थर्ड अँड ची गरज लागते.
0: बर, म्हणजे ब्लॅक बेल्ट घेऊन पण ते पुढचे स्टेजेस असतात ते पार करायला पाहिजे. ती लोक ब्लॅक बेल्ट तुमची जी एक्झाम घेऊ शकतात. ओके, मग त्यासाठी ती एक्झाम देण्यासाठी तुम्हाला कलकत्त्याला जावं लागलं.
1: हो, आणि आमचे सर पण गेले, मग सरचा पण आमचा तिथं सेकंड थर्ड डॅन झाला, म्हणजे त्यांना एक मास्टर डिग्री मिळाली तिथं.
0: अच्छा, मग तिथं तुम्हाला ब्लॅक बेल्ट मिळाला.
1: हो, मग त्यांचा थर्ड डॅन झाल्यानंतर 2005 माझा त्यांनी सेकंड डॅन करले.
0: म्हणजे त्यांच्या पाठोपाठच तुम्ही राहिला.
1: हो, मग 2010 म्हटले सर की तू जर पुढे जाणार असशील तर जाऊ शकतोस, नाही तर माझ्या बरोबर राहा, असं हे करले. ठीक आहे सर, मी ट्राय करतो म्हणून मी 2010 बाहेर पडलो. 2010 बाहेर पडलं, त्याच्यानंतर मला हिमाचल प्रदेशला जनकराज जमवाल म्हणून हे मला मोबाईल थ्रू असंच कॉन्टॅक्ट मिळाला, त्यांना कॉन्टॅक्ट करलं मी. 2010 मी थर्ड डॅन करून घेतला त्यांच्याकडे.
0: ओके,
1: मग त्यांची जी स्टाईल राहते जसं एक साखळी स्टेप बाय स्टेप्स, त्यांच्याकडनं अफिलिएशन अप्रूव्ड बाय इंडिया गव्हर्नमेंट हे मी साखळी थ्रू सगळं सर्टिफिकेट बेल्ट एक्झाम्स करा ब्लॅक बेल्ट सर्टिफिकेट हे मी चालू करलो.
0: मग सर, स्वतः जर कराटे क्लासेस आपल्याला सुरू करायचे असेल तर आपल्याकडे कोणती डिग्री असायला हवी?
1: मिनिमम सेकंड डॅन तरी पण पाहिजे. हो,
0: तरच आपण स्वतः क्लासेस ओपन करू शकतो.
1: आणि स्वतः म्हणजे मॅडम कसं होतंय, तुम्ही जस्ट क्लासेस घेऊ शकता. जर तुम्ही मुलांना बेल्ट एक्झाम म्हणा किंवा टुर्नामेंट म्हणा हे असं काही करतो म्हटलं तर त्याला चेंज सिस्टम आहे, हे चेंज सिस्टम करावं लागणार तुम्हाला. कारण कसं होतंय, आम्ही जे मुलांना शिकवतो त्याचा मुलांना काय तर फायदा व्हावा, जे आम्ही सर्टिफिकेट द्यावं ते व्हॅलिड व्हावं.
0: बरोबर,
1: नाही की आम्ही घ्यायलो आणि इथंच घरी प्रिंट करून द्यायला म्हणजे त्याचा काही अर्थ नाहीये.
0: हो ना,
1: हे चेंज सिस्टम असली तिकडनं आलं, मेन सरची सिग्नेचर राहते बाजूला आमची सिग्नेचर, ते व्हॅल्यूड ऑल ओव्हर इंडिया कुठं पण व्हॅल्यूड होते मुलांना. आणि आजकाल म्हटलं तर स्पोर्ट्स कोट्यामध्ये मुलांना मुलींना फार युज होते.
0: मग हे कराटे चॅम्पियन जर असतील तर त्याचा सुद्धा फायदा होतो.
1: हो आहे की स्पोर्ट्स कोट्यामध्ये माझे किती तर फ्रेंड, माझे किती तर स्टुडंट नेव्ही आर्मी रेल्वे डिपार्टमेंट मध्ये फार जॉईन झालेत.
0: अच्छा, बरोबर, म्हणजे स्पोर्ट्स हे किती महत्वाचं आहे ते आजकालच्या मुलांनी पण समजून घ्यायला पाहिजे. फक्त कराटेला आपण म्हणजे स्वतःच्या संरक्षणासाठी फक्त शिकणं तेवढंच गरजेचं नाही तर त्याच्या व्यतिरिक्तही याचे खूप फायदे
1: आहेत.
0: आपण त्याच्याकडे वळणारच आहोत. कार्यक्रमामध्ये छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर पुन्हा आपण नागेश पाटील यांना ऐकणार आहोत. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत राहा वेणुधुनी 90.4 KLE कनसू.

0: छोट्याशा ब्रेकनंतर स्वागत आहे तुमचं. तुम्ही ऐकताय आजचे पाहुणे हा कार्यक्रम आणि त्यामध्ये माझ्यासोबत आहेत नागेश पाटील. तुम्ही मूळचे कंगराळीचे.
1: हो.
0: मग तुमचं बालपण कसं होतं?
1: होतं, कारण आमची परिस्थिती बघितलं तर तेवढी छान नव्हती. पप्पा ह्याचे काम करायचे फर्निचरचे.
0: अच्छा.
1: मम्मी शेताला. त्याच्यामुळे आमचं एज्युकेशन पण पूर्ण झालं नाही व्यवस्थित. टेन्थ पर्यंत तेवढंच झालं. त्याच्यानंतर मी एक्स्टर्नल वगैरे करून घेतला. माझा जन्म झाला मन्नूरगाव, हिंडलगाव मन्नूरगाव.
0: बर.
1: आमच्या मम्मीचं माहेर ते. मग तिथं जन्म झाला माझा.
0: मग त्यानंतर शाळा?
1: शाळा ही कंगराळी मध्येच झाली माझी, मराठी मीडियम मध्ये.
0: बर. घरी
1: पण 8वी पर्यंत पूर्ण व्यवस्थित झालं. त्याच्यानंतर थोडं ते म्हणतात की थोडी संगत व्यवस्थित मिळाली नाही. थोडं जायचं थोडं चुकवायचं असंच.
0: अच्छा. म्हणजे तुम्हाला स्वतःला कळून आलं की संगतीचा आसरा किती असतो
1: आपल्यावर. आणि कसं होतं मॅडम की आमच्या घरी राहायला पण जागा नव्हती तेवढी. 10x10 एक खोली होती. 10x10 खोलीमध्ये आम्ही एक खॉट घातलेला, त्याच्यामध्ये पार्टिशन करलं तर 5x5, एक 5x5. मग 5 ह्याच्यामध्ये आम्ही एक खॉट घातलेला. मम्मी पप्पा जे होते ते खॉटच्या खाली झोपणार. आम्हाला तिघांना, म्हणजे मी, माझा मोठा भाऊ आणि बहीण, आम्ही तिघ जण आम्हाला वरती खॉट वरती झोपवणार. आणि जे अर्धा होता 5 फूटचा भाग, त्याच्यामध्ये आम्ही एक म्हैस बाळगलेली.
0: अरे बापरे.
1: त्याच्यामध्ये तेवढे दिवस काढलो आम्ही वाईट.
0: एवढ्या छोट्या जागेत तुम्ही एवढं सगळं आणि एक जनावर सुद्धा पाळलं तुम्ही, म्हणजे ज्याची गरज ही लागतेच एका शेतकऱ्याला, खूप आवश्यक असतं. तर ते तुम्ही केलं. बापरे. मग असे किती दिवस राहिलात तुम्ही?
1: मला समजते असं मॅडम एक 15 वर्ष तर पण आम्ही काढलो, 15-20 वर्ष तरी पण काढलं. कारण जेव्हा

0: माझं एज 18-19 होतं, तेव्हा मग आमची ही बसो कॉलनीला आमची शेती थोडी इकडच होती. मग आम्ही आमचे काका त्यांनी थोडे एक होते आर्मी, एक्स आर्मी मॅन, बाकीचे काका थोडे होते आमच्यापेक्षा बेटर होते. मग आम्ही म्हटलं की आमची शेती आहे अशी अशी, जेव्हा डिवायडेशन होत आहे तेव्हा बघूया, तर आता थोडं आम्ही बांधून इकडे राहतो असं असं म्हटलं. त्यांनी पण काय परवानगी दिली नाहीत, मग असं तसं करून आम्हीच थोडं जबरदस्ती नॉर्मल बांधायला करलं चालू शेड. त्याच्यानंतर थोडं थोडं बांधूनच असं एक 4 रूमाचं मी एक घर बांधलं तिथं, आणि तेव्हाच येऊन तिथंच राहून टाकलं आम्ही. मग ते नंतर नंतर थोड्या दिवसाने हळूहळू ते कंगराळी विसरून टाकला, मग इकडे शिफ्ट झाला आम्ही.
1: अच्छा, मग आता शेती वगैरे काय करत नाही?
0: शेती वगैरे करतात आई वडील करतात, मला तर थोडा असंच क्लासेस मध्ये टाइम भेटत नाही. मी कसं करतो, एकतर जेव्हा पेरणी करतात तेव्हा जातो, लास्ट कापायला जातो.
1: नाही
0: मध्ये होते असं जात नाही.
1: बरोबर. मग तुमचे भाऊ आणि बहीण आहे म्हणून सांगितलं, मग तुम्ही मोठे की भाऊ मोठे?
0: नाही भाऊ मोठा, मी सेकंड नंबर, थर्ड नंबर सिस्टर.
1: ते काय करतात?
0: ते ऑटो रिक्षा चालवतात.
1: बर.
0: आणि सिस्टर आहे ती इथंच अनुकूळला
1: लग्न
0: झालंय.
1: मग तुमच्या तिघांचंही शिक्षण पूर्ण होऊ नाही शकलं?
0: भावाचं झालं, सिस्टरचं सेकंड इयर झालं. भाऊ शिकतो म्हटला पुढं, मग मम्मी ते म्हटली घरी आमची अशीशी परिस्थिती आहे, मग त्याला नको म्हणून हे करलं. भाडतरी रिक्षा घेऊन तो चालू करला थोडे वर्ष, आता एक 5-6 वर्ष झालं स्वतःच चालू करला, रिक्षा स्वतः घेऊन स्वतः हे करला.
1: आणि मग तुम्ही म्हणजे 10वी पर्यंत कसे बसे शिकलात?
0: हो.
1: मग 10वी नंतरचं शिक्षण तुम्ही घेतलंच नाही?
0: नाही, मग एक्स्टर्नल घेतलं मी बेंगलोर युनिव्हर्सिटी, ओपन युनिव्हर्सिटी मध्ये.
1: बर.
0: सेकंड इयर करून आता हल्लीच डिग्री पण करून घेतलंय.
1: छान. मग 8वी नंतर तुम्ही म्हटलात की म्हणजे संगत व्यवस्थित नव्हती त्यामुळे तुमचं शिक्षण पूर्ण नाही होऊ शकलं, मग त्यावेळी आई वडील असे सांगत नव्हते तुम्हाला?
0: आई वडील मॅडम एक कसं की आई वडिलांचं एज्युकेशन थोडं पण नाहीये.
1: बर.
0: त्यांना कसं होणार की माझा मुलगा बॅग घेऊन बसलाय, बुक ओपन करलाय, अभ्यास करा,
1: अभ्यासच करतोय.
0: हो. आणि एक कसं होतं, तेव्हा संगत नाही मिळाली व्यवस्थित, स्कूलला जाणार बरोबर टायमाला, मी बॅग वगैरे ठेवणार चला बाहेर पडणार तिथनं दुपारच्या टायमाला बरोबर, आणि घरी जाऊन जेवण करून आणि बरोबर
1: बाहेर,
0: असं एक वाईट टाइम लागलेला की बरोबर टाइम टू टाइम असं करून एज्युकेशन पूर्ण झालं नाही.
1: मग ते तुमच्या मोठ्या भावाला सुद्धा समजलं नाही हे?
0: नाही, त्याला समजत होत, तो सांगणार घरी. मी आई असं होते की माझ्यावर फार विश्वास होता आईचा, मी सांगणार की नाही आणि मी जायलोय. मग असं तसं 1-6 महिन्यानंतर समजलं, सरच आले घरी, तेव्हा अक्षरशः आई वडील ओरडले मारले. मग त्याच्यानंतर मी काय करलं, सोळगा आमच्या मावशीचं घर म्हणजे मम्मीचं सिस्टर, मी घर सोडून पळून गेलो. त्यांच्याकडे 1-6 महिने राहिलं, मग त्यांनी समजूत घालून आणि पाठवले, मग आणि स्कूल चालू करला. पण कसं, एकदा सोडलेलं म्हणजे ते एका ठिकाणी मन रपत नाही.
1: हो ना.
0: लास्टला थोडंफार कळलं आणि टोटली बंद करून टाकलं.
1: मग आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये असं कधी वाटतंय तुम्हाला की त्यावेळी आपण खूप मोठी चूक केली?
0: हो हो हो, फार वाटतंय. कारण कसं होतंय की जेव्हा आमचे आता फंक्शन होतात, मोठमोठे एमपी एमएलए पण आमच्या फंक्शनला वगैरे येतात, तेव्हा एक एक वर्ड्स राहतात की जे मी बोलायला ट्राय करतो ते होत नाहीत. मग आठवतंय की आई वडील ओरडलेले मारलेले कशासाठी, आमच्या फ्युचरसाठी चांगलं. मग ते आठवतंय एक एकदा, थोडं फार वाईट वाटतंय.
1: पण आता वेळ निघून गेली.
0: हो, वेळ फार निघून गेली आता.
1: तरी तुम्ही म्हणजे एक्सटर्नल शिक्षण आपलं पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि आता केलं देखील, पण जे तुम्ही म्हणताय की काही शब्द बोलता नाहीयेत किंवा 4 लोकांच्या समोर असं व्यवस्थित होत नाही जसं पाहिजे तुमच्या प्रोफेशनला, त्या दृष्टिकोनातूनही तुम्ही आता प्रयत्न केले तरी तेही शक्य होऊ शकतं?
0: होतात मॅडम. कारण कसं, आता कसे एक परिस्थिती अशी आहे, आमची क्लासेस बेळगावला 20 आहेत.
1: बर. म्हणजे हर एक
0: ठिकाणी आहेत क्लासेस.
1: अच्छा.
0: मग ते हर एक इन्स्ट्रक्टर किंवा फोन करतोय, नाही तर त्या इन्स्ट्रक्टरचे पॅरेंट्स सर तुम्हाला भेटायचं आहे आणि ह्या टायमाला क्लासेसला या, म्हणजे अशी हर एक ठिकाणी थोडं मेन सर असं बोलवतात. त्याच्यामध्ये मला अजिबात टायमिंग भेटत नाही.
1: बरोबर.
0: आणि टायमिंग भेटतोय म्हटलं तर आता हे फेब्रुवारी आणि मार्च हे दोन महिने तेवढंच व्यवस्थित जरा टायमिंग भेटतोय बघा.
1: म्हणजे परीक्षा असते
0: मुलांची, कारण त्यांना जरा सूट मिळाली राहते, मग मी पण जरा फ्री मध्ये राहतो.
1: नंतर आणि परत क्लासेस
0: चालू झाला, मग सुट्टीमध्ये पण जरा क्लासेस वाढ होतात. आमची सुट्टीमध्ये ट्रॅकिंग जंगल कॅम्प पण असतात.
1: बर,
0: मुलांना वगैरे 150-200 मुला मुलींना आम्ही घेऊन जातो बाहेर.
1: अच्छा, म्हणजे अशा तऱ्हेनं तुमचं शिक्षण हे अर्धवट राहिलं आणि नंतर तुम्ही थोडंफार पूर्ण करून घेतलं आणि आता वेळ मिळत नाही त्यामुळे ते शक्य नाहीये
0: पुढचं.
1: हा होता आजचे पाहुणे हा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण नागेश पाटील यांना ऐकत होतो. या पुढचा भाग मी तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये ऐकवीनच, पण आजचा भाग कसा वाटला त्याची प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा एका नवीन कार्यक्रमासोबत उद्या पुन्हा येईलच, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणूधुनी 90.4 KLE कनसू. नमस्कार.

नमस्कार, मी वर्षा उसगावकर। वेणुध्वनी हे रेडिओ केंद्र तुमच्या आवडीचं आहेच, पण त्यात अजून सहभागी व्हा, त्यातल्या अनेक कार्यक्रमांचा लाभ घ्या। त्यात अनेक सामाजिक कार्यक्रम तुमच्यासाठी सादर केले जातात, इंटरॅक्शन असतं, यात सहभागी व्हा, हेच मला तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे। धन्यवाद।

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Belagavi. Call 08312-473777.
1: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: नमस्कार, तुम्ही ऐकताय वेणुधोनी 90.4 KLE घनसू आणि आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये आज आपण भेटणार आहोत रवी पाटील सर यांना. त्यांना आपण ओळखतोच आहोत, सीमा कवी, पत्रकार आणि निवेदक म्हणून आपल्या परिचयाचे आहेत. त्याचबरोबर ते एक तज्ज्ञ शिक्षक आहेत. मी तज्ज्ञ यासाठी म्हणते की त्यांना नुकताच राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी बेळगाव सहित महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कवी संमेलनात भाग घेतलाय. ते स्वतः साहित्य संमेलनाचं आयोजनही करतात आणि त्यामध्ये सहभागही घेतात. तर ते आपल्यासोबत आज आमच्या स्टुडिओमध्ये आहेत. सर, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: आणि सर्वात आधी वेणुधोनीच्या पूर्ण टीम कडून तुमचं अभिनंदन की तुम्हाला राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे यावर्षीचा.
1: वेणुधोनी 90.4 या FM चॅनलचा सर्वच टीमला मी अतिशय मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आभारी मानतो की खास करून या FM चॅनलनं की कामाच्या सगळ्या नवोदितांना कवींना या ठिकाणी एक व्यासपीठ जे दिलेलं आहे त्याबद्दल निश्चितच एक आपल्या माणसाची ओळख आपणच करून दिली पाहिजे. त्यासाठी हे एक व्यासपीठ एक चांगलं असं उपलब्ध आपल्या बेळगावकरांसाठी आहे.
0: हो ना. आणि कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी म्हणजे मला हे जाणून घ्यायचं आहे की तुमचं शिक्षण कुठं झालं आणि कसे होते ते दिवस तुमच्यासाठी, कसे तुम्ही इथपर्यंत पोहोचलात, तो सगळा प्रवास आपण आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवणार आहोत.
1: निश्चितच. की तसा मी ग्रामीण भागातला बेळगाव पश्चिमेला असलेलं आणि अतिशय बेळगावच्या पश्चिमेला कर्नाटक महाराष्ट्र बॉर्डरवरती ज्या गावात माझा जन्म झाला त्या गावाचा जो परिसर आहे किंवा भौगोलिक परिस्थिती जी बघितली तर महाराष्ट्रानं वेढलेला एक बेटाचं स्वरूप असलेलं माझं गाव. चारी बाजूनं महाराष्ट्राची सीमा आहे. दररोज आपल्याला ये जा बेळगावला करायची असेल तरी महाराष्ट्रातूनच आपल्याला यावं लागतंय. पुन्हा महाराष्ट्रातून आणि कर्नाटकात आपल्या गावी जावं लागतंय. तिथं माझा जन्म 1973 मध्ये झाला आणि प्राथमिक शिक्षण मी तिथल्या आपल्या गावच्या कुद्रेमणी गावच्या मराठी शाळेमध्ये घेतलं. माध्यमिक शिक्षणही कुद्रेमणी हायस्कूल कुद्रेमणी इथं मी घेतलं. 1989 पर्यंत मी तिथं मॅट्रिक पास झालो आणि त्यानंतर मग बेळगावमधील DMS जी संस्था आपली नामांकित आहे तिथं ज्योती कॉलेज या ठिकाणी मी पदवी पूर्व जे आहे ज्युनियर कॉलेजचं शिक्षण घेतलं आणि त्याच विद्यालयामध्ये BK कॉलेज पण आहे आणि पदवीचं शिक्षण तिथं घेतलं आणि मी BA झालो. कलाशाखेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर आपल्या बेळगावच्या इथं जे संगोळीरायांना BEd कॉलेज जे आहे या संगोळीरायांना कॉलेजचं इथं मी BEd केलं आणि BEd केल्यानंतर मी सुरुवातीला बेळगाव DMS संस्था जी आहे संस्थेचं बसवनकोटची हायस्कूल इथं मी सुरुवातीला मुख्याध्यापक म्हणून 1-2-3 वर्ष काम केलं आणि त्यानंतर मग मी महाराष्ट्रातील जे कोल्हापूर जिल्ह्यातला चंदगड तालुका आहे शिनोळी बुद्रुक या गावी राजर्षी शाहू विद्यालय या विद्यालयात म्हणून शिक्षक म्हणून 2001 पासून आज तागायत तिथं मी ज्ञानदान देण्याचं किंवा ही सेवा आजपर्यंत मी तिथं करतो आहोत. असा माझा हा एक ग्रामीण भागातला वडील निरीक्षर. पण आम्हाला त्यांनी संस्कार चांगले दिले, शिक्षण दिलं. एक ग्रामीण भागातला असून देखील आपल्याला शिक्षण देऊन फक्त शिक्षण इतके शिक्षण किंवा शिक्षकी इतके शिक्षकी न राहता समाजाची काहीतरी आपण बांधिलकी असतो आणि म्हणून शिक्षकी न राहता समाजाचं आपण देणं लागतो. म्हणून आपण सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, सांस्कृतिक असेल, कला असेल, क्रीडा असेल या सर्व क्षेत्रात वेगवेगळं किंवा साहित्यिक असेल या सगळ्या क्षेत्रातून आपण वेगवेगळे उपक्रम राबवतो किंवा संयोजन त्याचं करतो किंवा त्यात सहभागी सुद्धा होतो. अशा प्रकारचा आपला हा शिक्षणाचा प्रवास आपण केलेला आहे.
0: पण तुमचं BEd संपला तुम्ही मुख्याध्यापक म्हणून जॉईन झाला डायरेक्टली?
1: डायरेक्ट मुख्याध्यापक म्हणून बसवनकोटची इथं हायस्कूल नवीनच होतं, कलमेश्वर हायस्कूल म्हणून होतं. आता सध्या मला वाटतं ते तिथलं बंद झालेलं आहे असं ऐकायला मिळतंय. पण मी जेव्हा होतो ते अंगलीत, कारण ते गाव आपल्या महानगरपालिकेमध्येच बसवनकोटची येतं आणि शिक्षणाचा ओढा जरा ग्रामीण जरी असलं ढंगाचं तरी तिथली मुलं जास्तीत जास्त शहरामध्ये येतात आणि संख्या अभावी ती शाळा मला वाटते आता बंद पडलेली आहे. पण तिथून माझ्या शिक्षक पेशाची सुरुवात झाली आणि आपल्या, कारण माझी जन्मभूमी बेळगाव आहे आणि शिक्षक पेशाची सुरुवात देखील माझी बेळगावमधूनच झाली त्याचा मला सार्थ अभिमान आहे.
0: नक्कीच. आणि तुम्ही सांगितल्यासारखं म्हणजे शिक्षण तुमचं सगळं तुमच्या गावात पूर्ण झालं हायस्कूल पर्यंत आणि नंतर तुम्ही बेळगावला पुढच्या शिक्षणासाठी आलात. तुमचं जे BEd चं शिक्षण होतं त्यासाठी तुम्हाला कोणाकडून मार्गदर्शन मिळालं?
1: BEd करायचं हे जे मार्गदर्शन आपल्याला जे आहे, कारण आमच्या पुढची जी म्हणजे वर्गमित्र जे आहेत किंवा कॉलेजचे आहेत किंवा जास्तीत जास्त आम्हाला सहकार्य जे आहे, कारण आपल्याला एक तर आपण मिडल क्लास मधले, कारण जास्ती आपल्याला बॅकग्राऊंड जास्त चांगलं नसल्यामुळं आपण एक शिक्षक व्हायचं आहे. मग सुरुवातीला मी इथं डोनेशन किती जास्त असं काहीतरी चालू होतं, त्यामुळे मी विचार केला की एमए करायचं. मग बुत्रामट्टी युनिव्हर्सिटीला मी एमए करत होतो आणि एमए करत असतानाच जवळपास एक वर्ष डिसेंबर पर्यंत आपण एमए करत होतो तिथं. आणि त्याच वर्षी बीएडचं ऍडमिशन लेट झालं होतं आणि तेव्हापासून शैक्षणिक अकॅडमिक त्यांचं इयरच चेंज झालेलं आहे. जून पासून जुलै पासून नाही, डिसेंबर पासून सुरू झालं. आणि कॅड आली पेपरमध्ये की काही जागा फक्त शिल्लक आहेत. आणि त्यावेळी मग मला तिथं मग एम ए सोडलं, मी मराठी मध्ये तिथं एम ए करत होतो आणि मग पहिल्यांदा बी एड केलं. आणि यासाठी जी प्रेरणा आहे माझ्या माझे सिनियर जे वर्गमित्र असतील, जे कॉलेजमेट जे असतील त्यांच्याकडून, आणि खास करून रणजित चौगले सर हे माझे सिनियर होते त्यावेळी. आणि रणजित चौगले सरांनी देखील बी एडला ऍडमिशन घेतलं होतं इथंच. आणि रणजित चौगले आणि मी मग बी एड इथं क्लासमेट म्हणून संगोळीमध्ये होतो. मग त्यांचीच प्रेरणा आणि घरच्यांची पण इच्छा होती की आपण एक शिक्षक व्हावं, त्यासाठी मी बीएड हे केलं.
0: म्हणजे पूर्वी कसं शिक्षक हे म्हणजे बनतील किंवा ते जे प्रोफेशन होतं ते सगळ्यांना माहितीच होतं, म्हणजे इंजिनियर्स डॉक्टर्स हे खूप पुढचा विचार झाला असं होतं. एका मिडल क्लास फॅमिलीला आपला मुलगा किंवा आपली मुलगी शिक्षक किंवा शिक्षिका बनावी ही खूप इच्छा असायची लोकांच्या मनामध्ये. तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे?
1: माझ्या फॅमिलीमध्ये माझा मोठा भाऊ डॉक्टर होता, बीएमएस केलेला, आयुर्वेदिक डॉक्टर मोठा भाऊ होता. त्याचबरोबर माझी मोठी अशी जॉईंट फॅमिली होती की जॉईंट फॅमिलीमध्ये काका वगैरे असा मोठा परिवार, एक मला वाटतंय 35 ते 40 संख्येचं असं मोठं घर होतं. आणि त्याच्यात प्रत्येकाची जबाबदारी सगळी शेतीमध्ये असणारे सगळे काका. फक्त एकच काका रेल्वे डिपार्टमेंटमध्ये होता, तोही इकडे स्थायिक हनुमाननगरला आहे, अर्जुन पाटील म्हणून. आणि बाकी सगळे शेतकरीच. आणि त्यामुळे प्रत्येकाला इच्छा काय होती की एक मुलगा, मला तरी मोठा भाऊ काय होता की डॉक्टर होता, मग एक मुलगा शेतामध्ये राहिला पाहिजे. शेती पण जास्त होती, त्यामुळे प्रत्येकाची इच्छा होती की एकटा शिकला ना बस, दुसऱ्यांना शिकायचं नाही, एकटा घर तरी बघितलं पाहिजे, शेतीही बघितली पाहिजेत. पण नाही म्हटलं. मी दहावी झाल्यानंतर, नेमकं मी दहावीत होतो आणि दहावी पास झाल्यानंतर त्याचवेळी मग डिवायडेशन झालं, सगळी कुटुंब आमची विभक्त झाली. मग आणखीन प्रश्न पडला की आता विभक्त पण झालोय, शाळा शिकायची की नाही. मग अशा अवस्थेत देखील आई आणि वडिलांचा आणि भाऊ पण डॉक्टर होते, मग त्यांनी सपोर्ट केला की नाही शिक्षण पहिल्यांदा. आणि मी आठ की शेती वगैरे वाढत नाही, काही करून मला शिकायचं आहे. मी या जिद्दीपोटी मग आई वडिलांनी केलं, मग ज्योती कॉलेज, बी के कॉलेज इथं मग बी ए पास झालो. आणि त्यानंतर मग बी एड केलं. म्हणजे इच्छाशक्ती आई वडिलांची होती आणि माझीही तशी म्हणजे जिद्द होती की आपण एकंदर बी ए करून बी एड करायचंच किंवा एम ए करायचं.
0: अच्छा. आणि तुमची ती इच्छाशक्ती खूप अशी स्ट्रॉंग होती म्हणून हे कम्प्लीट झालं आणि तुम्हाला लगेचच नोकरी पण मिळाली.
1: हो, कारण माणसाकडे कसं आहे की व्हील पॉवर जर असेल, इच्छाशक्ती जर चांगली असेल तर अशक्य असं काहीच नाही या जगात.
0: नक्कीच.
1: आणि म्हणूनच आपल्याला सांगायचं की या इच्छाशक्तीमुळेच शिक्षकी पेशा आपण स्वीकारला. आणि शिक्षकी पेशा मध्ये फक्तच न अडकून न राहता, तुम्हाला उशीर मी सांगितलं त्याप्रमाणे वेगवेगळे सामाजिक उपक्रम मी वेगवेगळे करतोय. मग ते जिथं आपण ज्या तालुक्यामध्ये शिक्षक म्हणून आहे, म्हणजे मी तरी मानतोय की माझी जन्मभूमी बेळगाव आहे आणि कर्मभूमी महाराष्ट्र आता झालेली आहे. जवळपास 20 वर्ष मी तिथं सेवा करतोय, पण बॉर्डरलाच करतोय. आणि जास्तीत जे आजही जरी ती कर्मभूमी असली तरी तिथले जे चांगले चांगले काही घ्यायचं आहे ते बेळगाव करण्यात देण्यासाठी मी सातत्यानं प्रयत्न असतो. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आयसीटी असा नावाचा एक विषय आहे, माहिती संप्रेषण तंत्रज्ञान.
0: अच्छा.
1: शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड असायलाच पाहिजेत आणि म्हणून मोबाईलचा सर्रास वापर केला जातो. आणि म्हणून मी मागच्याच महिन्यामध्ये मराठी विद्यानिकेतन मोठी चांगली कार्यशाळा आयोजित केली होती ऑडिओ व्हिडिओ निर्मितीची, की जेणेकरून इथला जो शिक्षक बांधव आहे, प्राथमिक असेल, माध्यमिक असेल किंवा प्राध्यापक वर्ग असेल किंवा पत्रकार बंधू असतील, यांनी कुठेतरी या आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आजच्या शिक्षणाला काळाची गरज आहे. कारण आपण शिक्षक जर आपण अपडेट झालो, कारण आज मुलं मोबाईल मध्ये ॲडव्हान्स आहेत की युट्यूब म्हणजे त्यांना सगळं माहिती आहे किंवा गुगल सगळं माहिती आहे किंवा फेसबुक माहिती आहे, सगळ्या माहिती आहे. पण शिक्षकाला जर माहीत नसेल तर तो सांगेल का? सांगणार नाही. मग खाचा, मग मोबाईल म्हणजे बाद असा आपण जे आता एक ग्रह झालाय हा आपण त्या विद्यार्थ्याच्यातला डोकीतला काढून टाकला पाहिजेत. कारण मोबाईलमध्ये युट्यूबमध्ये चांगले शैक्षणिक व्हिडिओज खूप आहेत, त्याचबरोबर गुगलवरती चांगली अशी माहिती त्या तिकडे उपलब्ध आहे.
0: मग
1: सगळ्या आम्ही वेबसाईट त्याच्या ज्या आहेत आपण जर विद्यार्थ्याला शिक्षक म्हणून जर सांगितल्या तर निश्चितच तो वेबसाईट सर्च करेल.
0: हो ना.
1: आणि मग विद्यार्थ्याला

0: गरज आहे म्हणून आपण ती कार्यशाळा देखील आणि त्याला चांगला प्रतिसादही लाभला होता. आणि स्वतः शिक्षकांना क्रिएटिव्हिटी जी आहे नवनिर्माण करण्याची जी क्षमता स्वतः शिक्षकात जर असेल तर निश्चित समोरचा विद्यार्थी घडू शकतोय. कारण आजची जी शिक्षण पद्धती जी आहे ही विद्यार्थी केंद्रभूत मानून म्हणजे समाज म्हणण्यापेक्षा विद्यार्थी शिक्षक आणि पालक या त्रिचं एक संगम आहे. सगळ्यांची जबाबदारी आहे, विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे, पालकांची जबाबदारी आहे आणि शिक्षकाची जबाबदारी आहे. नुसतेच पालकांनी जर शिक्षकाकडे बोध केला तरी चालणार नाही आणि विद्यार्थ्यांना फक्त शिक्षकांच्या किंवा शाळेवरती देखील त्याची सुद्धा जबाबदारी आहे. म्हणून प्रत्येकाची सांगड जी आहे प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि या जबाबदारीने जर केलं तर निश्चित मला वाटतं आजचा देखील विद्यार्थी एक सक्षम या भारताचा नागरिक घडू शकण्यासाठी हे काम शिक्षकच करू शकतो.
1: अगदी बरोबर. कार्यक्रमामध्ये छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर पुन्हा आपण रवींद्र पाटील यांना ऐकणार आहोत. तुम्ही कुठे जाऊ नका, एकत्र वेणुधुनी 90.4 KLE घनसू.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Pelagavi. Call 08312473777.
1: आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी,
2: आपला व्यवसाय बेळगावच्या घराघरामध्ये पोहोचवण्यासाठी,
1: आपल्या मेहनतीचं मोल करण्यासाठी,
2: आपल्या व्यवसायाला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाण्यासाठी
1: आपली जाहिरात आजच वेणुध्वनीमध्ये द्या.
2: अधिक माहितीसाठी संपर्क करा वेणुध्वनी 90.4 FM, थर्ड फ्लोअर JNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन 08312472141.
1: मोबाईल नंबर 9844971345.
2: 9844051119.

0: छोट्याशा ब्रेकनंतर स्वागत आहे तुमचं. तुम्ही एकतर वेणुधोनी 90.4 KLE कनसू आणि आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये आपण ऐकतोय रवींद्र पाटील यांना. मग तुम्हाला एवढ्या वर्षाच्या अनुभवातून काय निदर्शनास आलं? म्हणजे तुम्ही स्वतःही एक आता शिक्षक म्हणून काम करताय, गेली 20 वर्ष तुम्ही एवढं चांगलं शिक्षण घेतलं, तर तेव्हाची शिक्षण पद्धतीने आता तुम्ही स्वतः एक शिक्षक आहात, तर तो काय बदल तुम्हाला दिसून येतो?
1: त्यावेळेच्या प्रशिक्षण पद्धतीमध्ये जो होता, म्हणजे आमच्या वेळेच्या परिस्थितीमध्ये जे शिक्षक आम्हाला द्यायचे ते अतिशय प्राजीनपणे द्यायचे आणि ते आम्ही घेत होतो, आणि जर आपण केलं नाही तर त्यांच्याकडून आम्हाला शिक्षा व्हायची. आणि हाच आता बेस झालाय की अजिबात आत्ताच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षा करायची नाही. त्यामुळे शिक्षकाबद्दलची असणारी जी भीती आहे किंवा पालकांच्या बद्दल भीती आहे ते आजच्या विद्यार्थ्यात नाही आहे. आणि त्यामुळं मी आज अभ्यास केला काय न केला काय, जरी आपण त्यांना होमवर्क दिला, गृहपाठ दिला, आणि जर केले नाही तर आपण त्यांना यावरती काहीच करू शकत नाही. आणि त्यांना एकदा दोनदाच कळलं की बाबा मी केला नाही तर दररोज मी करणार नाही, आणि त्यामुळं त्याचं काय होणार, त्या विद्यार्थ्याची तशीच मानसिकता तयार होते आणि तो मग अभ्यासापासून दूर जातो. आणि त्यामुळं विशेषतः मला वाटतंय जी मुलं आहेत ती अशी मानसिकतेमध्ये आता अडकलेली आहेत, आणि मुली ज्या आहेत त्या मात्र प्रामाणिक आहेत, अभ्यास करतात. आणि हाच बदल, कारण शिक्षा आपण करत नाही, पालक करत नाहीत किंवा शिक्षक करत नाही, शिक्षक अलाउड नाही, शासनाचं बंधन आहे, त्यामुळं कोण रिस्क घेणार? शिक्षक अनावधानानं जर काय एखादा त्याला हे केला आणि त्यांनी जर कंप्लेंट केली तर कशाला आपल्या नोकरीवरती गदा आणायची? आणि त्यापोटी ही सगळी भीती जी आहे त्यामुळं आजच्या विद्यार्थ्यात नाही राहिली. तेव्हा आम्हाला भीती होती म्हणून आपण शिकलो. मला वाटतं थोडी ना थोडी भीती पालकांची आणि शिक्षकाची विद्यार्थ्याला असायलाच हवी, तरच चांगले विद्यार्थी घडू शकतील.
0: इथं अनेक मुद्दा येतो की म्हणजे बऱ्याचदा आपण पेपरमध्ये बातमी वाचतो की शिक्षकांनी चिडून म्हणजे रागावून कुठल्या तरी कारणास्तव मारलं विद्यार्थ्याला आणि त्याला इतकं इतकं लागलं, मग ती कंप्लेंट होते. म्हणजे तुम्ही जसं म्हटलं ते कशाला डोकेदुखी म्हणून असा शिक्षक विचार करतात, पण शिक्षकांचाही त्रास तेवढाच वाढलेला आहे. मग तो त्रास कुठेतरी काढण्यासाठी अशा काही घटना घडत असतील असं तुम्हाला कुठेतरी वाटतं का?
1: असं काय सगळ्यांच्या बाबतीत होत नाही. त्रास आपल्या घरगुती असेल, कौटुंबिक असेल, आणि तो इथं विद्यार्थ्यावरती तो काढतोय अशा प्रकारचं चित्र नाही. तसं प्रकारचं समोरचं चित्र कोणत्याही शेवटी माणूस आहे, शिक्षक होण्याआधी पहिल्यांदा तो माणूस आहे. आपण तुमच्या समोर जरी मी वेगळं वागलो तर साहजिक तुम्हाला राग येणार, मग तो पाठचा राग असणं काय याला गृहित धरायची काय

0: गरज नाही ना की समोर जर विद्यार्थी आपल्याला इतकं आपण करा आपण त्याला धडे शिकतो संस्काराचे धडे शिकतो कारण शाळा म्हणजे संस्काराचं केंद्र आहे. जसं घर हे संस्काराचं केंद्र आहे तसं दुसरी शाळा आपण जी आई ही पहिली शिक्षिका आहे तर घर शाळा सुद्धा एक म्हणजे आपण संस्कार देतो समाज सुद्धा संस्कार देतो पण समाजातून चांगले संस्कार मिळतीलच असं अपेक्षा नाही पण निश्चितच शाळा ही काय करते चांगल्याच प्रकारचं त्याला संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्याचं कार्य करते. मग असं करत असताना विद्यार्थी जर बेशिस्त वागत असेल विद्यार्थीचं बेशिस्त वागत असेल गैरवागत असेल तर कोणत्याही शिक्षकाला साहजिकच राग येणं म्हणजे राग हा येतो आणि त्याला अनावरच जर झाला तर त्या हातून अशी नकळत चूक होऊ शकते की त्याला किती आपण शिक्षा द्यायची याला काहीतरी मर्यादाचं त्याच्याकडून उल्लंघन होऊ शकतं पण तो त्याचा कौटुंबिक राग आहे असं म्हणता येणार नाही.
1: अच्छा म्हणजे प्रत्येक वेळी हे कारण असू शकतं असंही मी म्हणत नाहीये पण कुठंतरी कुठला तरी फ्रस्ट्रेशन कामाचं असेल किंवा आणखीन कुठला तरी त्रास असेल आणि त्याच वेळी अचानक त्या विद्यार्थ्यांकडून चूक झाली आणि मग तो राग तिथं निघाला असं होऊ शकतं. म्हणजे माणूस म्हणलं की ह्या सगळ्या चुका होणार पण अशामुळेच ही सगळी बंधनं तुमच्यावर लादली गेली असं तुम्हाला वाटतं की म्हणजे एकतर पालकांच्याकडून पण बंधन आलं की आमच्या मुलांना रागवू नये आणि शासनाकडूनही तुम्हाला बंधन आलं असेल.
0: हो तिकडं इकडं आड आणि तिकडं विहीर म्हणतात ना अशी परिस्थिती आजच्या शिक्षकाची आहे. म्हणजे पूर्वी आपण कसं जे कुटुंब होती थोडीशी मोठी होती संख्या जास्त होती आता छोटीशी कुटुंब झाली हमारे
1: दो
0: किंवा एक
1: आणि
0: त्यामुळे ती लाडावलेल्या परिस्थिती आता वाढलेली आहेत. लाड जास्त आहेत पालकांचंच ऐकू शकत नाही तिथं शिक्षकांचं ही आताची मुलं काय ऐकणार आणि त्यामुळं पालकाला वाटतं की माझा एकुलता एक आहे एकुलती एक आहे तिला मी कधी हात लावलं नाही मग शिक्षकांनी का हात लावावा. पण तुम्ही शिक्षका सुद्धा एक पालकच असतो ना शिक्षक म्हणजे नुसता शिक्षक नसतो त्याचीही मुलं असतात. जसं आपण मुलाला रागवतो जिथं चुकतो तिथं रागवलं पाहिजे त्याला कुठेतरी वाटणीवरती आणण्यासाठी त्याला सरळ मार्ग आणण्यासाठी आपण आई असेल वडील असेल आणि शिक्षक म्हणून असेल फक्त ही तीनच समाजातली माणसं असतील की त्या विद्यार्थ्याला चांगलं वळण चांगलं संस्कार देण्याचं काम करतात. विद्यार्थ्याला कोण सांगितलं आपण की एक शिक्षक आई आणि वडील म्हणजे ही तीनच व्यक्ती कोणत्याही मुलाला आपल्या येणाऱ्या की चांगलं त्याला सांगत असतात संस्कार देत असतात आणि त्याच्या चुकावरती फुंकर घातली जात नाही त्याला समज देण्याचं काम करतात बाबा ही चूक पुन्हा करू नकोस. पण एक एक विद्यार्थ्याला ते पटत नाही की आई वडिलांनी त्याच्यातलं कुठेतरी आणखीन मला वाटतं एवढ्या लहान वयात देखील इगोचा प्रॉब्लेम व्हायला लागलाय हे कोण सांगणार आहे किंवा ह्यानी का मला हे सांगावं सगळं. म्हणजे आता हायस्कूलच्या प्राथमिकचा एवढा ऐकून असतो पण हायस्कूल आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना हा इगोचा येतो की माझे आई वडील या स्टेज स्टेटस मधले आहेत आणि एक शिक्षक आम्हाला सांगतोय की एक प्राध्यापक सांगतोय हे त्यांच्या कुठेतरी बुद्धी मानसिकतेचा हा अभाव असा असेल असं मला वाटतं. कारण त्या विद्यार्थ्याने विचार केला पाहिजे आपण स्टेटस आपलं कोणतं आहे हे बघण्यापेक्षा आपण एक विद्यार्थी आहे आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून आपण ज्ञानार्जन करायचं आहे ज्ञान घ्यायचं आहे आणि त्या गुरुला आपण आदर द्यायचा आहे ही जी शिक्षण आहे ही शिक्षण आता कुठेतरी खालावत चाललंय त्याचमुळे असे हे प्रसंग निर्माण होत चाललेले आहेत.
1: बरोबर याचा सगळ्यांनीच विचार करून एक पॉझिटिव्ह काहीतरी निर्णय ह्याच्यातून घ्यायला हवा जेणेकरून जे विद्यार्थी आहेत त्यांना एक चांगलं वळण लागेल शिस्त लागेल आणि त्यासाठी सगळ्यांचीच मदत हवी ते एकट्याच्या हातून होण्याचं काम नाहीये. तुम्ही तुमच्या आता कारकिर्दीत म्हणा म्हणजे आता सध्या तुम्ही 20 वर्ष झालं काम करताय आता एक शिक्षक म्हणून तर तुमचा प्रवास कसा आहे
0: 20 वर्षाच्या याच्यात शिक्षक म्हणून माझा जो प्रवास तो खडतर आहे. खडतर यासाठी आहे की जी शाळा ज्या शाळेमध्ये मी ज्ञानदान करतोय अतिशय प्राजळपणा आपण करतोय त्या शाळेमध्ये संस्थेच्या काही अडचणीमुळे संस्था अनुदानित नाही आहे म्हणजे ग्रँड नाही आहे.
1: बरोबर
0: त्यामुळे माझा खडतर प्रवास आहे आणि या खडतर प्रवासात देखील आपली मुलं किंवा बायको मुलं जी असतील त्यांना सांभाळणं अतिशय समाज आपल्याला एके वेळा अशा परिस्थितीत हिनवतोय की बिनपगारी आणि फुलाधिकारी अशी काहीतरी एक मानसिकता समाजामध्ये म्हणजे हिनवण्यासाठी असेल ती म्हटली जाते.
1: अच्छा
0: ही बरीच वर्ष माझी अशी गेली आणि त्यामुळं पण इतकं स्ट्रेस किंवा ताण तणाव न घेता शेवटी एक ना एक दिवस आपली शाळा होणार आहे ही आमची मानसिकता किंवा आमचा त्याच्यावरती आशा होती त्यामुळे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. कारण या चांगल्या आपण क्षेत्रामध्ये काम करतोय शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतोय पवित्र एक क्षेत्र आहे शिक्षण क्षेत्र.
1: बरोबर
0: आणि निश्चितच आपल्याला पुढे आशा आहेत फळंही मिळणार आहेत कारण आपण झाड लावलं म्हणजे लगेच फळाची अपेक्षा हीच करायची नाही कर्मण्यवाधिकार माफरेशु कदाचन, आपण कर्म करत राहा फळ निश्चितच मिळेल. तसं आपण हा कडत प्रवासामध्ये या कार्य करत राहिलं आणि फक्तच शिक्षण नाही, शिक्षक म्हणून नाही किंवा अध्ययन अध्यापन शिकणं आणि शिकवणं यालाच आपण अध्ययन आणि अध्यापन म्हणतो. आणि हे करत असताना आपण वेगवेगळे सामाजिक उपक्रम मग गावामध्ये असतील, ग्रामीण भागात असतील, मग सुरुवातीला मी देखील आमच्या वडिलांच्या स्मरणात रक्तगट तपासणी शिबिर आपल्या त्या विद्यार्थ्यांना कार्य करतलं, त्याचबरोबर गावामध्ये एक दारूबंदी व्हावी एक सामाजिक चळवळ त्याच्या दिवशी खूप प्रयत्न केले, त्याचबरोबर साहित्य संमेलनं संयोजन असेल नियोजन असेल त्याचा आपल्या संस्कृतीचा जागर असेल ते करण्याच्या अनुषंगानं सतत प्रयत्नशील असतो. आणि म्हणूनच माणसाचं मोल हे पैशानं किंवा हिरे मोत्यानं होत नाही तर सेवाभाव माणुसकी ज्ञान कर्तृत्व आणि आचरणानं होत असते. आणि ही नित्यमत्ता आम्ही जोपासली आहे त्यामुळं चांगलं जे पॉझिटिव्ह तुम्ही म्हटला की सकारात्मक दृष्टिकोन ठेवून म्हणजे सगळ्यात चांगलं कुठल्याही क्षेत्रात आपण जर सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर निश्चितच समाज देखील आपल्या सकारात्मक दृष्टिकोनातून बघेल किंवा विद्यार्थीही त्या सगळ्या सकारात्मक दृष्टिकोनानंच आपल्याला कार्य करायचं आहे. आणि म्हणून माझ्या शिक्षक बांधवांना या विनोदनीच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण जर प्राजीपणे शिक्षण द्या शिक्षण देत असताना आपला सकारात्मक दृष्टिकोनच आपल्याला तारू शकतोय.
1: अच्छा म्हणजे आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे आणि जी कुणाला आपण मदत करतो मग ते शिक्षकी पेशामध्ये असेल किंवा समाज कार्यामध्ये असेल ते आपलं कार्य हे प्रामाणिकपणे असलं पाहिजे. जसं आपण याच्या आधी बोलत होतो की एका विद्यार्थ्यापाठीमाग शिक्षक आणि पालक या दोघांचा सहभाग असतो आणि त्यांनी दोघांनी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत त्या विद्यार्थ्याला घडवण्यासाठी तेव्हा तो विद्यार्थी एक चांगला माणूस घडू शकतो. आणि आजकाल लोक तेच म्हणत आहेत की आपण आधी सर्वात आधी एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करावा आणि बाकीचे मग डिग्री असेल किंवा काही प्रोफेशन आपण प्रगती करू ती नंतरची झाली पण आधी एक चांगला माणूस बन असं सांगितलं जातं आजकाल.
0: निश्चित तेच बरोबर आहे की विद्यार्थ्याची गुणवत्ता किती टक्केवारी किती महत्वाची आहे त्याच्यावर त्याची आचरण देखील अतिशय महत्वाचं आहे. कारण तो गुणवत्तेमध्ये जर पर्सेंटेज मध्ये जर 99 जर असेल 99% घेत असेल आणि त्याला बोलायची जर भाषा सरळ नसेल तर ती गुणवत्ता घेऊन काय करायची आहे. कारण आज आपण सगळेच पालक गुणवत्तेकडे वाटचाल करतोय की अमुक इतके आम्हाला आमच्या विद्यार्थ्याला इतकी मिळाली पाहिजेत गुणवत्ता 90% मिळाली पाहिजेत पण त्याच्यावरती चांगले संस्कार होत नसतील किंवा चांगलं त्याचं आचरण होत नसेल तर ती गुणवत्ता काय कामाची हाही प्रश्न आता समोर येतोय. कारण तोही भेडसावणारा प्रश्न आजकाल आहे.
1: बरोबर. हा होता आजचा आजचे पाहुणे हा कार्यक्रम ज्यामध्ये आपण रवी पाटील सर यांना ऐकत होतो. ते एक सीमा कवी पत्रकार आणि निवेदक म्हणून आपण त्यांना ओळखतो. त्याचबरोबर ते एक तज्ज्ञ शिक्षक आहेत आणि यावर्षीचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्यांच्याशी गप्पा मारत होते. या पुढचा भाग आपण पुढच्या आठवड्यामध्ये ऐकणारच आहोत पण आजचा भाग कसा होता त्याची प्रतिक्रिया जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा एका नवीन कार्यक्रमासोबत उद्या पुणे येईलच पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणूधुनी 90.4 KLE कनसू. नमस्कार.

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.
1: ಈ ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಪದೇ ಪದೇ ಕೆಮ್ಮು, ಶೀತ ಅಥವಾ ಜ್ವರದಿಂದ ಬಳಲುತ್ತಿದ್ದಾರೆಯೇ? ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ವಿಶೇಷ ರೋಗ ನಿರೋಧಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮವಾದ ಮಾನ್ಸೂನ್ ಕವಚದ ಮೂಲಕ ಅವರನ್ನು ರಕ್ಷಿಸಿ. 1 ರಿಂದ 18 ವರ್ಷದೊಳಗಿನ ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ ರೂಪಿಸಲಾದ ಇದು ಅವರ ರೋಗ ನಿರೋಧಕ ಶಕ್ತಿಯನ್ನು ನೈಸರ್ಗಿಕವಾಗಿ ಹೆಚ್ಚಿಸುತ್ತದೆ. ಪ್ರತಿ ಮಗುವಿಗೂ ವೈಯಕ್ತಿಕ ತಪಾಸಣೆ ಮತ್ತು ಅವರ ಪ್ರಕೃತಿಗೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ಚಿಕಿತ್ಸೆಗಳನ್ನು ನೀಡುತ್ತೇವೆ. ಹವಾಮಾನ ಬದಲಾವಣೆಯ ಸಮಯದಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳ ಕರುಳು ಮತ್ತು ಉಸಿರಾಟದ ಆರೋಗ್ಯವನ್ನು ಇದು ಪರಿಣಾಮಕಾರಿಯಾಗಿ ಕಾಪಾಡುತ್ತದೆ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವು July 1 ರಿಂದ July 31, 2026 ನಡೆಯಲಿದೆ. ನಿಮ್ಮ ಮಗುವಿನ ಆರೋಗ್ಯದ ರಕ್ಷಣೆಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆ ಶಹಾಪುರ ಬೆಳಗಾವಿ. ಓಪಿಡಿ ನಂಬರ್ 10 ಮತ್ತು 11. ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 7978644281. ಉತ್ತಮ ಆರೋಗ್ಯ ಮತ್ತು ಆಯುರ್ವೇದದ ಆರೈಕೆಯೊಂದಿಗೆ ಈ ಮಾನ್ಸೂನ್ ಅನ್ನು ಸ್ವಾಗತಿಸೋಣ.
0: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केएलई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केएलई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवन कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
2: केएलई टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगावी, ऍडमिशन्स ओपन फॉर 2026-27. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगावी, KCET कोड E036. मोर दॅन 500 प्लेसमेंट ऑफर्स वर रिसीव्ड इन 2025-26. स्टुडंट सिक्युअर्ड अ हायेस्ट एन्युअल पॅकेज ऑफ अप टू 16 लाख पर एनम. द युनिव्हर्सिटी हॅज 150+ एक्सपिरियन्स्ड फॅकल्टी मेंबर्स अँड 50+ डॉक्टरल डिग्री होल्डर्स. वेल इक्विप्ड लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब अँड वायफाय एनेबल्ड हॉस्टेल फॅसिलिटीज आर अवेलेबल. UG कोर्सेस, बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल engineering, computer science and engineering, AI, electronics and communication engineering, electrical and electronics engineering, mechanical engineering, BCA, PG courses, MCA, MBA and M.Tech in structural engineering, civil. 60+ companies including Infosys, Juniper Networks, HPE, Federal Bank and Bosch visit the campus for recruitment. For more information call 08312440322 or visit www.kletech.ac.in.

0: ಆರೋಗ್ಯವೇ ನಿಜವಾದ ಸಂಪತ್ತು. ನಿಮ್ಮ ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬದ ಆರೋಗ್ಯದ ಕಾಳಜಿಗಾಗಿ ವಿಶ್ವಾಸಾರ್ಹ ಹೆಸರು KLE ಹೋಮಿಯೋಪತಿ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಬಸವನಕುರ್ಚಿ, ಬೆಳಗಾವಿ. ಅನುಭವ ಹೊಂದಿದ ವೈದ್ಯರ ತಂಡ, ಸುಸಜ್ಜಿತ ಓಪಿಡಿ ಸೇವೆಗಳು, ಆಧುನಿಕ ಸೌಲಭ್ಯಗಳು, ಔಷಧಿ ವಿತರಣೆ ಹಾಗೂ ರೋಗಿ ಕೇಂದ್ರಿತ ಚಿಕಿತ್ಸಾ ಸೇವೆಗಳು ಇಲ್ಲಿ ಲಭ್ಯವಿವೆ. KLE ಸಂಸ್ಥೆ ಶಿಕ್ಷಣ, ಆರೋಗ್ಯ ಸೇವೆ ಮತ್ತು ವೈದ್ಯಕೀಯ ತರಬೇತಿಗೆ ಒತ್ತು ನೀಡುತ್ತದೆ. ಅಲರ್ಜಿ, ಚರ್ಮ ರೋಗಗಳು, ಸಂಧಿವಾತ ಮತ್ತು ಕೀಲು ನೋವು, ಮೈಗ್ರೇನ್, ಉಸಿರಾಟದ ಸಮಸ್ಯೆಗಳು, ಜೀರ್ಣಕ್ರಿಯೆ ತೊಂದರೆಗಳು, ಮಹಿಳಾ ಹಾಗೂ ಮಕ್ಕಳ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಮತ್ತು ದೀರ್ಘಕಾಲದ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಹೋಮಿಯೋಪತಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಆರೋಗ್ಯಕರ ಜೀವನಕ್ಕಾಗಿ ಹಿಂದೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ KLE ಹೋಮಿಯೋಪತಿಕ್ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಏರ್ಪೋರ್ಟ್ ರೋಡ್, ಬಸವನಕುರ್ಚಿ, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448141503 ಹಾಗೂ 8123871607.
1: ಕೇಲಿ ಫಾರ್ಮಸಿ ಕಾಲೇಜ್ ಬೆಳಗಾವ್ ಶೈಕ್ಷಣಿಕ ವರ್ಷ 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड, बसवनकुर्ची, बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, PhD. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100 अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3,000 अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणाम आधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. NAC A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाइट आहे

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवन कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या. बेळगावचा नवा मानाचा शिखर, लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेले एक आलिशान वसाहत, सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी. हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर नव्वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सुसंस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमच्या स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजीची साथ. या पावसाळ्यात तुमची मुले वारंवार खोकला, सर्दी किंवा तापाने त्रस्त होत आहेत का?

माहितीसाठी संपर्क करा केले आयुर्वेदा हॉस्पिटल शहापूर बेळगाव, ओपीडी क्रमांक 10 आणि 11, मोबाईल नंबर 7978644281. चला उत्तम आरोग्य आणि आयुर्वेदाच्या सहवासात हा पावसाळा निरोगी बनवूया. केली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, KCET कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 2026 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज, 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50 हून अधिक PhD धारक शिक्षक, अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि वायफाय सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चर इंजिनिअरिंग, सिव्हिल, इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 हून अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286. या पावसाळ्यात तुमची मुले वारंवार खोकला, सर्दी किंवा तापाने त्रस्त होत आहेत का? काळजी करू नका. केएलई आयुर्वेद रुग्णालय शहापूर बेळगाव यांच्या वतीने मुलांसाठी विशेष रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा मान्सून कवच कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. 1 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी तयार करण्यात आलेला हा कार्यक्रम मुलांची रोगप्रतिकारक शक्ती नैसर्गिकरित्या वाढवण्यास मदत करतो. प्रत्येक मुलाची वैयक्तिक आरोग्य तपासणी, मुलाच्या प्रकृतीनुसार आयुर्वेदिक उपचार, पावसाळ्यात पचन संस्था आणि श्वसन संस्थेच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाईल. कार्यक्रमाचा कालावधी 1 जुलै ते 31 जुलै 2026 पर्यंत असेल. अधिक माहितीसाठी संपर्क करा केएलई आयुर्वेदा हॉस्पिटल शहापूर बेळगाव, ओपीडी क्रमांक 10 आणि 11, मोबाईल नंबर 7978644281. चला उत्तम आरोग्य आणि आयुर्वेदाच्या सहवासात हा पावसाळा निरोगी बनवूया.
1: ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ನೂತನವಾಗಿ ಆರಂಭವಾಗಲಿದೆ ಒನ್ ಲೈಫ್ ಅಂಬಿಕಾ ಇನ್ಫ್ರಾ ಬಿಲ್ಡ್ ಅಂಡ್ ಕೋರಿ ಡೆವಲಪರ್ಸ್ ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸುವ ಒನ್ ಲೈಫ್, ಸುಂದರ ಬದುಕಿನ ಹೊಸ ಆರಂಭ. 20 ವರ್ಷಗಳ ಭರವಸೆಯ ಹೆಸರು ಅಂಬಿಕಾ ಗ್ರೂಪ್ ಈಗ ಕೋರಿ ಡೆವಲಪರ್ಸ್ ಜೊತೆಗೂಡಿ ನಿಮಗಾಗಿ ತರುತ್ತಿದ್ದಾರೆ ಬೆಳಗಾವಿಯ ಹೆಮ್ಮೆಯ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್. ಸುಸಜ್ಜಿತ ಜೀವನ ಶೈಲಿಗಾಗಿ ಅತ್ಯಾಧುನಿಕ 2 BHK ಅಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ಗಳು, ವಿಶ್ವ ದರ್ಜೆಯ ಸೌಲಭ್ಯಗಳು, ಸುಂದರವಾದ ಉದ್ಯಾನವನ, ಲ್ಯಾಂಡ್ಸ್ಕೇಪ್ ಗಾರ್ಡನ್, ಹೈಟೆಕ್ ಜಿಮ್ ಮತ್ತು ಯೋಗ ಕೇಂದ್ರ, ನಗರದ ಪ್ರಮುಖ ಶಾಲೆಗಳು, ಆಸ್ಪತ್ರೆಗಳು ಮತ್ತು ಬಸ್, ರೈಲು, ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣಗಳಿಗೆ ಅತ್ಯಂತ ಹತ್ತಿರ. 24/7 ಭದ್ರತೆ ಮತ್ತು ಸ್ಮಾರ್ಟ್ ಫೀಚರ್ಸ್, 24/7 ನಿರಂತರ ನೀರಿನ ಸೌಲಭ್ಯ, ಸಂಪೂರ್ಣ ವಿದ್ಯುತ್ ಬ್ಯಾಕ್ಅಪ್, ಪರಿಸರ ಸ್ನೇಹಿ ಮಳೆ ನೀರು ಕೊಯ್ಲು ವ್ಯವಸ್ಥೆ, ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ ಸುರಕ್ಷಿತ ಮತ್ತು ಸುಸಜ್ಜಿತ ಆಟದ ಮೈದಾನ, ಪ್ರತಿ ಫ್ಲೋರ್ ಮತ್ತು ಪ್ರವೇಶ ದ್ವಾರದಲ್ಲಿ CCTV ಕ್ಯಾಮೆರಾಗಳು, ವಿಶಾಲವಾದ ಕಾರ್ ಮತ್ತು ಟೂ ವೀಲರ್ ಪಾರ್ಕಿಂಗ್ ವ್ಯವಸ್ಥೆ. ಒನ್ ಲೈಫ್ ಅಂಬಿಕಾ ಇನ್ಫ್ರಾ ಬಿಲ್ಡ್ ಅಂಡ್ ಕೋರಿ ಡೆವಲಪರ್ಸ್. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಅಂಬಿಕಾ ಪ್ಲಾಟಿನಂ, G5 ಗ್ರೌಂಡ್ ಫ್ಲೋರ್, 9th ಕ್ರಾಸ್, ಭಾಗ್ಯನಗರ್, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08314069685, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 7760477279. ನಿಮ್ಮ ಕನಸಿನ ಮನೆಯನ್ನು ಇಂದೇ ನನಸಾಗಿಸಿಕೊಳ್ಳಿ.

0: गेल कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केल कॅन्सर हॉस्पिटल,
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येथे।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केल कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव येथे।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे।
2: केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एअरपोर्ट रोड बसवणकुटची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे। उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे BPharm, PharmD, MPharm, PhD। फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी। महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3000+ अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क, बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा। NAAC A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य। अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702। वेबसाइट है

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Belagavi. Call 08312-473777.
1: बेळगावचा नवा माडाचा शिखर लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेले एक आलिशान वसाहत. सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर नव्वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमचे स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजीची साथ. आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

0: ಆರೋಗ್ಯವೇ ನಿಜವಾದ ಸಂಪತ್ತು. ನಿಮ್ಮ ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬದ ಆರೋಗ್ಯದ ಕಾಳಜಿಗಾಗಿ ವಿಶ್ವಾಸಾರ್ಹ ಹೆಸರು KLE ಹೋಮಿಯೋಪತಿ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಬಸವನ್ ಕುರ್ಚಿ, ಬೆಳಗಾವಿ. ಅನುಭವ ಹೊಂದಿದ ವೈದ್ಯರ ತಂಡ, ಸುಸಜ್ಜಿತ ಓಪಿಡಿ ಸೇವೆಗಳು, ಆಧುನಿಕ ಸೌಲಭ್ಯಗಳು, ಔಷಧಿ ವಿತರಣೆ ಹಾಗೂ ರೋಗಿ ಕೇಂದ್ರಿತ ಚಿಕಿತ್ಸಾ ಸೇವೆಗಳು ಇಲ್ಲಿ ಲಭ್ಯವಿವೆ. KLE ಸಂಸ್ಥೆ ಶಿಕ್ಷಣ, ಆರೋಗ್ಯ ಸೇವೆ ಮತ್ತು ವೈದ್ಯಕೀಯ ತರಬೇತಿಗೆ ಒತ್ತು ನೀಡುತ್ತದೆ. ಅಲರ್ಜಿ, ಚರ್ಮ ರೋಗಗಳು, ಸಂಧಿವಾತ ಮತ್ತು ಕೀಲು ನೋವು, ಮೈಗ್ರೇನ್, ಉಸಿರಾಟದ ಸಮಸ್ಯೆಗಳು, ಜೀರ್ಣಕ್ರಿಯೆ ತೊಂದರೆಗಳು, ಮಹಿಳಾ ಹಾಗೂ ಮಕ್ಕಳ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಮತ್ತು ದೀರ್ಘಕಾಲದ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಹೋಮಿಯೋಪತಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಆರೋಗ್ಯಕರ ಜೀವನಕ್ಕಾಗಿ ಇಂದೇ ಭೇಟಿ ನೀಡಿ KLE ಹೋಮಿಯೋಪತಿಕ್ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಏರ್ಪೋರ್ಟ್ ರೋಡ್, ಬಸವನ್ ಕುರ್ಚಿ, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448145030 ಹಾಗೂ 8123871607.
1: KLE टेक्नॉलॉजिकल युनिवर्सिटी बेळगाव 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, KCET कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025-26 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज. 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50 अधिक PhD धारक शिक्षक. अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि Wi-Fi सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चर इंजिनिअरिंग, सिव्हिल. इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331. केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, PhD. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3000+ माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क, बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. NAC A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाइट आहे www.kleifarm.edu. केली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर MS शेषगिरी कॅम्पस बेळगाव, KCET कोड E036 आणि कॉमेट K कोड E065. 2025 आणि 2026 मध्ये 500+ अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज, 150+ अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50+ PhD धारक शिक्षक, अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि Wi-Fi सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, सिव्हिल, इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60+ नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.

0: ಬೆಳಗಾವಿಯ ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯು ಆರೋಗ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದೆ.
1: ರೋಗಿಗಳಿಗೆ ಉತ್ತಮ ಸೇವೆ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಡಲು ಅವಶ್ಯವಾದ ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ತಪಾಸಣೆ ಹೊರ ಹಾಗೂ ಒಳರೋಗಿ ವಿಭಾಗ ಅನುಭವಿ ಆಯುರ್ವೇದ ವೈದ್ಯರಿಂದ ಹೊಂದಿದೆ.
0: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಮುಖ್ಯ ಧ್ಯೇಯ ರೋಗ ನಿವಾರಣೆ, ಆರೋಗ್ಯ ನಿರ್ವಹಣೆ.
1: ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಆಯುರ್ವೇದ ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ
0: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆ, ಶಹಾಪುರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831-24-86-286.
2: One Life, Ambika Infra Build and Core Developers, the new landmark of Belagavi. Are you ready to witness a new landmark in luxury? Introducing the city's largest and most ambitious gated community, Ambika One Life, One Care. This isn't just another residential project. It represents a monumental shift in how our city lives. We are offering a sprawling paradise meticulously designed for those who refuse to settle for anything but the absolute best in modern living. This grand vision is brought to life through a prestigious joint venture between Core Developers and Ambika Group. By combining decades of industry expertise and a shared passion for excellence, this partnership ensures that every square foot of your home is built with uncompromising quality. Our commitment to total transparency and the highest standards of modern engineering provides you with a home that is as sturdy as it is beautiful. Located at the elite 9th cross, Bhagyanagar, this massive development features 200 luxury flats, creating a vibrant city within a city. Residents will enjoy ultimate peace of mind within a secure, gated environment surrounded by world class amenities and a community of like-minded families. At this scale, the luxury is larger, the gardens are greener, and the lifestyle is truly unmatched in the region. The future of Belagavi is here and your place in it is waiting. Don't miss the opportunity to own a home in the city's most talked about address where care meets comfort. Call us today at 776047729 or visit our site office at Ambika Platinum to book your dream flat. Ambika One Life, One Care. It is the biggest lifestyle statement in town.
3: दोस्तों, फिटनेस का एक और इंपॉर्टेंट भाग है, वो है फ्लेक्सिबिलिटी। जिस तरह स्ट्रेंथ इंपॉर्टेंट है, उसी तरह फ्लेक्सिबिलिटी भी बहुत ही इंपॉर्टेंट पार्ट है। हमेशा अपना वर्कआउट या एक्सरसाइज खत्म करने के बाद बॉडी को थोड़ा सा स्ट्रेच जरूर करें। इससे आपकी फ्लेक्सिबिलिटी बढ़ेगी और आप में एजिलिटी, एजिलिटी का मतलब मैंने आपको पहले भी बताया था, मतलब आप फुर्तीले हो जाएंगे, आपकी चपलता बढ़ जाएगी। एंड व्हेन यू आर फिट, योर कॉन्फिडेंस ऑल्सो बूस्ट अप। आपकी स्किन में भी आप देखेंगे कि धीरे धीरे आपका ग्लो बढ़ रहा है। चलिए सुनते रहिए वेणु धोनी 90.4 KLE Kanasu.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.